0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांक

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, 28 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 28 मे, प्रपंच भगवंताचा मानून करावा. अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं न वाटणं याचं नाव वैराग्य. संकटकाळी हे संकट नसावं असं न वाटता परमेश्वराचं स्मरण असावं आणि त्याच्याजवळ हे मागावं की देवा, तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नकोस. देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदानं सोसावेत. पुरुरव्यानं दुष्कृत्य केलं आणि त्यामुळं त्याला वैराग्य प्राप्त झालं, तेव्हा त्याला वाईट कर्म म्हणावं का चांगलं कर्म म्हणावं, दुष्कृत्य म्हणावं का सत्कृत्य म्हणावं, तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरं आहे. आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्यानं केलं तर नावही ठेवू नयेत. न जाणो परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगलं होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या आहे तो बरा असं वाटण्यात काय अर्थ आहे? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसं काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपलं काम करावं. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, सद्गुरूच तो तुमच्याकरता करत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये, जे होईल त्यात आनंद मानत राहावं. सद्गुरुदर्शनानं पूर्वकर्म पाप जळून जातात, तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढत बसू नये आणि काळजीही करू नये, समाधानात आणि आनंदात असावं. प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणं हा परमार्थ आहे. परमेश्वराचं स्मरण ठेवून तोच करता आहे असं मानणं आणि सर्व काही त्याच्याकरता करणं म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखंच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णा अर्पण असं म्हणणं म्हणजे इतर वेळी त्याला विसरलो असं नाही का होत. तेव्हा देवापाशी मला तू आपला म्हण, हे मन तुझ्या चरणी अर्पण केलं, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न हो असं मागावं. नाहीतर जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ किरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळं पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचं स्मरण केलं तर पुढच्या मार्गाचं आपल्याला आपोआप ज्ञान होतं. तू जे देशील ते मला आवडेल असं आपण भगवंताला सांगावं आणि भगवंताचं अखंड स्मरण ठेवावं. यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार? ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 148 दशक 10 समास 7 सगुण भजन निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। सगुण भजन सोडेल तो ज्ञानी असला तरी देखील ईश्वराच्या राज्यात त्याच्या कृपेच्या अभावी अपयश मात्र येईल, म्हणून सगुण भजन सोडू नये। निष्कामपणे भजन केलं तर त्याची तुलना त्रैलोक्याशी देखील होत नाही। सामर्थ्याशिवाय योग्यता नसेल तर निष्काम भजन होत नाही। कामनेमुळे फळ मिळतं, मात्र निष्काम भजनामुळे भगवंत जोडला जातो। देवापाशी नाना फळं आहेत, पण फळ आणि भगवंत हे दोन्हीमध्ये खूप मोठं अंतर आहे। म्हणून परमेश्वराचं निष्काम भजन करावं। निष्काम भजनाचं फळ अलौकिक आहे, त्याचं सामर्थ्य मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे मिळणाऱ्या फळांची तुलनाच करता येणार नाही। भक्ताने मनामध्ये जे धरावं ते देव आपणच करतो, त्यासाठी वेगळी प्रार्थना वगैरे करावी लागत नाही। निष्काम भजनाचं आणि ब्रह्मज्ञानाचं सामर्थ्य एक झालं की काळाला देखील ते आवरता येत नाही, मग तिथे इतरांची काय कथा। म्हणून निष्काम भजन आणि वरती ब्रह्मज्ञान याची तुलना करता त्रिभुवन देखील त्याच्यापुढे उणं आहे। इथे बुद्धीचा प्रकाश फारसा महत्वाचा नाही। भक्तीमुळे आपोआप यश कीर्ती प्रताप वाढतात। निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर यामुळे प्राणी मात्र तरुण जातो। निश्चयाचं समाधान नष्ट होत नाही, तिथे आचारभ्रष्टता नसते आणि परमार्थ झाकून राहत नाही। सारासार विचार करणं, न्याय अन्याय अखंड पाहणं, अशा प्रकारची बुद्धी हे भगवंताचं देणं असून ते कधीही कमी होत नाही। भक्त आणि भगवती एकच असून त्याला ती बुद्धी परमेश्वर देतो असं भगवत वचन आहे। तदामी बुद्धी योगम तम येन मामोपायंति ते। म्हणून सगुण भजन आणि वरती विशेष ब्रह्मज्ञान याच्यामुळे दुर्लभ असं समाधान जगामध्ये मिळतं असं समर्थ सांगत आहेत। जय जय रघुवीर समर्थ। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम सप्तम समास समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 10 समास 8 प्रचित निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आता प्रचितीची लक्षणे ऐका। प्रचिती पाहतील ते शहाणे, बाकीचे प्रचिती नसल्याने वेडे दैन्यवाणे। नाना रत्ने नाना नाणे यांची परीक्षा न करता घेतले तर हानी होते। प्रचिती नसेल तर निरूपणाला बसू नये। घोडे शस्त्र आजमावून पाहिले पाहिजे। चांगलं वाटलं अशी प्रचिती आली तर मगच जाणत्या माणसाने ते घेतलं पाहिजे। बीज उगवेल असे पाहावे, मगच ते पैसे देऊन विकत घ्यावे। प्रचिती आली तरच निरूपण ऐकावे। देहामध्ये आरोग्य आले असा लोकांचा अनुभव आला तर मगच औषधाची मात्रा अवश्य घेतली पाहिजे। अनुभव नसताना औषध घेणं म्हणजे चांगलं असलेलं आरोग्य बिघडवणं। अंदाजाने कार्य करणं म्हणजे मूर्खपणा। अनुभवाला आलं नाही आणि सोन्याचे दागिने केले की मग आपल्याला हातोहात फसवलं जातं। शोधून पाहिल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागणार नाही, योग्य होणार नाही, मात्र प्राणांतिक अवस्था येईल। म्हणून अंदाज पंचे कार्य चांगल्या माणसाने कधीही करू नये। उपाय पाहिल्यावर अपाय होतो। पाण्यातील मशिदी करायची ही बुद्धी खोटी। शोधलं नाही तर मग नाराज व्हावं लागेल। विश्वासानं घर घेतलं असं कोणीही ऐकलं नाही। लुच्च्या लोकांनी फसवलं तर त्याचा शोध घेतला पाहिजे। शोधल्याशिवाय अन्न वस्त्र घेणं म्हणजे प्राणाला मुकणं। खोट्याचा विश्वास धरणं हा मूर्खपणा आहे। चोरांची संगत धरली तर घास होईल आणि फसवणूक होईल। खोटी नाणी करणारे, तांब्याचे सोने करणारे, कोणी नवीन नाणी करून देणारे असे कपट परोपरी शोधून पाहिले पाहिजे। दिवाळखोरांचा पसारा पाहिल्यावर वैभव उदंड दिसतं, पण ते सगळं थोतांड असतं आणि त्याच्यामुळे फजिती होते। त्याप्रमाणे अनुभवाशिवाय ज्ञान असलं तरी त्यामुळे समाधान होणार नाही। अंदाज पंचे काम केल्याने अनेकांचं नुकसान झालेलं आहे। मंत्र यंत्र उपदेश केले
आणि हजार प्राणी त्याच्यामध्ये गोवले. दुखणाईत माणसाला झाकून मारण्यासारखी स्थिती होईल असा सावधगिरीचा इशारा समर्थ देत आहेत.

सुजनो पंदवन्नवन नारद भक्ति सूत्र तद्प्राप्य तदेवावलोकयति तदेव शृणोति तदेव भाषयति तदेव चिंतयति। या संदर्भातला अधिक विवरण असा आहे। या आधीच्या 54व्या नारद भक्ती सूत्रामध्ये गुणरहित कामनारहित प्रतिक्षण वृद्धिंगत होणारे सूक्ष्म अविच्छिन्न आणि अनुभव स्वरूप असे प्रेमाचे 6 प्रकारच्या महत्वपूर्ण विशेषणांनी वर्णन केल्यानंतर त्या दिव्य प्रेमरसात निमज्जन करणारा प्रेमी साधक कसा असतो, म्हणजे त्याचा दर्शन श्रवण भाषण चिंतनादी व्यापार प्रेममय कसा होतो, ते आता आपल्याला देवर्षी नारद महर्षी या 55व्या भक्ती सूत्रामध्ये सांगत आहेत। मनुष्याचा अंतरातील दृढ अनुभव त्याच्या सगळ्या इंद्रिय व्यापारामधून प्रकट होत असतो असा नियम आहे। अंतरी जे धावे स्वभावे बाहेरी धरिता ही वरी आवरेना, असं संत तुकाराम महाराज देखील म्हणतात हो। या आशयानं या सूत्रामध्ये प्रेम प्राप्त झालेल्या साधकाचा सर्व दैहिक व्यवहार प्रेममय कसा बनत असतो ते आपल्याला सांगितलेलं आहे। इथं सूत्रामध्ये तत्प्राप्य म्हणजे ते प्रेम प्राप्त झालं असता असा शब्दार्थ होतो, पण प्रेमी भक्त तो प्रेमाश्रय तो प्रेमाधार जो असेल त्याहून वेगळं राहू शकत नाही। हीच अवस्था श्रीमद भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणतात मज्जिद मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम तुष्यंती चरमंतीच, असं गीतेच्या 10व्या अध्यायामधील 9व्या श्लोकामध्ये उद्धृत केलेलं आहे हो। याचा अर्थ असा

भगवान श्री कृष्ण म्हणतात माझ्या ठिकाणी ज्यांचं चित्त आहे म्हणजे जे मद्रूप झाले आणि माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत असे माझे निस्सीम भक्त परस्परांना या प्रेमाचा बोध देत आणि नित्य माझ्या गुणांचं वर्णन करीत समाधान पावतात आणि आनंदामध्ये

सुजन हो, भगवत प्रेम प्राप्त साधकाचे सगळे व्यवहार प्रेममय कसे होतात हे ज्ञानेश्वरी मधील अनेक ओव्यांमधून स्पष्ट होत. आणि अशा तऱ्हेचं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये देखील आपल्याला आढळतं. भगवान श्रीकृष्ण सांगतात,

गेला असं ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तेव्हा सूचना हो, खऱ्या प्रेमाची प्राप्ती झाल्याशिवाय ही अवस्था प्राप्त होणं शक्य नाही. अहो, श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून देखील त्यांचा हा प्रेममय अनुभव स्पष्ट होत आहे. संत तुकोबा राय म्हणतात, जेथे देखे तेथे तुझीच पावले, विश्वावघे कोंदाटले,

सुजन हो, श्री संत एकनाथ महाराज देखील एका लौकिक दृष्टांतान हाच अनुभव प्रकट करत आहेत. नाथ म्हणतात, दीपुला विजय ग्रहा भीतरी तोची प्रकाश.

विषयो असं एकनाथी भागवतात दुसऱ्या अध्यायामध्ये जनक नवयोगेश्वर संवादामध्ये सांगितलेलं आहे. अहो, जो विकार अंतरात पूर्णत्वानं बांधला असेल तोच बाहेरही दृश्य रूपानं दृष्टिगोचर होतो असा एक निसर्गसिद्ध नियम आहे. तैसे मन हे पांडवा मूळ

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

नमस्तु रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज गुरुवार. श्रोतेहो, रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 चिरंतन गाणी हा कार्यक्रम. सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 1:00 दुपारी आपण ऐकणार आहात विनोबा भणे हा कार्यक्रम. सादर करत्या श्रद्धा कराळे. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. दुपारी 3:00 चला जाऊया हा कार्यक्रम. संवाद साधलाय मोहना कारखानीस यांनी. दुपारी 3:30 सावित्री अभ्याकसच्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 28 मे, आज आंतरराष्ट्रीय स्त्री आरोग्य कार्यक्रम दिवस आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा सुद्धा आज जन्मदिवस. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे आणखीन काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्या दिवशी 1937 साली फोक्स वॅगन ही जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी स्थापन झाली. 1940 साली आजच्याच दिवशी दुसऱ्या महायुद्धात बेल्जियमनं जर्मनी समोर शरणागती पत्करली. 1952 साली आजच्याच दिवशी ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. 1883 साली आजच्याच दिवशी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. 1903 साली आजच्याच दिवशी उद्योगपती किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म झाला. 1907 साली आजच्याच दिवशी स्वातंत्र्य सेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा सुद्धा जन्म झाला. 1921 साली आजच्याच दिवशी शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्म झाला. 1923 साली आजच्याच दिवशी तेलुगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि आंध्र प्रदेशचे 10वे मुख्यमंत्री NT रामाराव यांचा जन्म झाला. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1961 साली प्राच्य विद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचं निधन झालं. तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800010876 आणि कल्पेश आचट 8800016406 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्याची जमीन ही पीक उत्पादनाचं माध्यम आणि जमिनीमध्ये कर्मनत्र गुणोत्तर जे आहे हे फार महत्त्वाची बाब आहे। तर या जमिनीतील कर्मनत्र गुणोत्तराबाबतीत जी पायाभूत संकल्पना आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत। जमिनीमध्ये कर्मनत्र यांच्या गुणोत्तरास फार महत्त्व आहे। पिकाचे तणाचे अवशेष सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्यानंतर जमिनीतील जीवाणूच्या कार्यामुळे त्यांचं विघटन होतं, कारण जीवाणूंना अन्नाचा पुरवठा जमिनीतील सेंद्रिय पदार्थापासून होत असतो। भरपूर अन्न मिळाले की या जीवाणूची वाढ झपाट्याने होते। जमिनीतील कर्बनत्र गुणोत्तर जे आहे त्याचं प्रमाण 10:1 ते 12:1 या प्रमाणात असतं। सुपीक जमिनीत ह्युमसचे जे कर्बनत्र गुणोत्तर आहे ते 13:1 या प्रमाणात असतं। विविध सेंद्रिय अवशेषामध्ये कर्बनत्र गुणोत्तर वेगवेगळं असू शकतं। उदाहरणार्थ शेणखतामध्ये 20:1, भाताच्या पेंड्यामध्ये 80:1, झाडाच्या पानामध्ये 25:1, ऊसाच्या पानामध्ये 110:1, वाळलेल्या गवतामध्ये 95:1, गव्हाच्या भुसळ्यामध्ये 15:1, धान्याच्या कुंड्यामध्ये 90:1, गिरीपुष्पाच्या पानामध्ये किंवा कोळ्या फांद्यामध्ये 13:1, सुबाबळीच्या पानामध्ये 7:1, दसकटामध्ये 4:1, जनावरांच्या मूत्रामध्ये 2:1, मक्याच्या पेंड्यामध्ये किंवा पानामध्ये 6:1 आणि हिरवे गवत तणामध्ये 30:1 या प्रमाणामध्ये साधारणपणे कर्बनत्र गुणोत्तराचं प्रमाण असतं। जेवढं जास्त वेळ कुजण्यास लागेल तेवढा जास्त वेळ आपल्याला कर्बनत्र गुणोत्तरामध्ये त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होतो। त्यामुळे असे जास्त गुणोत्तर असलेले पदार्थ कुजण्यासाठी युरिया विघटन करणारी जैविक खतं टाकावी लागतात, म्हणजे विघटन लवकर होऊन उपलब्ध असेंद्रिय विद्राव्य अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात। जमिनीमध्ये जेव्हा विविध सेंद्रिय पदार्थ किंवा अवशेष टाकले जातात त्यावेळी त्यामध्ये असलेल्या सेंद्रिय द्रव्याचे उदाहरणार्थ भाताच्या पेंड्याचं घेता येईल आपल्याला। भाताच्या पेंड्यातील सेंद्रिय द्रव्याचं जमिनीतील सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने विघटन होतं, होऊन ते साधारणतः 80:1 पासून ते 20:1 कर्बनत्र गुणोत्तरापर्यंत कमी केलं होतं। आणि या कमी झालेल्या गुणोत्तरामुळं सेंद्रिय स्वरूपातील नत्र जो आहे पुरत पालाश गंधक आणि सूक्ष्म द्रव्याचं रूपांतर असेंद्रिय किंवा ज्याला रासायनिक विद्राव्य स्वरूपात होतं त्यानंतर ते पिकांना उपलब्ध होतं। मात्र 20:1 गुणोत्तरापेक्षा अधिक कर्बनत्र असेल तर ती सर्व अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात परावर्तित होऊन त्याचे स्थिरीकरण होतं आणि ती पिकांना उपलब्ध होत नाहीत। म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये अन्नद्रव्य ही पिकांना सेंद्रिय स्वरूपात नव्हे तर ते विघटन होऊन असेंद्रिय स्वरूपात उपलब्ध होतात। फक्त ती हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे चांगल्या गुणधर्माचे पीक उत्पादन आपल्याला सेंद्रिय पद्धतीमध्ये मिळतं। अर्धवट कुजलेलं शेणखत लागवडीपूर्वी 1 महिना अगोदर टाकून कुळवाच्या पाळ्यात द्याव्यात। असं केल्याने काय होईल की शेणखत कुजण्याची प्रक्रिया सूक्ष्म जीवाकडून लवकर होऊन त्यातील अन्नद्रव्य लगेच पहिल्या हंगामातील पिकांना उपलब्ध होतील। साधारणपणे 12:1 ते 16:1 कर्बनत्र गुणोत्तर हे अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक उपयुक्त आढळलेलं आहे। या गुणोत्तराच्या दरम्यान नत्र स्फुरद यांच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो। रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो, स्फुरद स्थिर होण्याची क्रिया मंदावते व उपलब्धता वाढते। तसेच सेंद्रिय कर्ब विघटन होत असताना ह्युमिक आम्ले तयार होतात। या अमलाचा चिलेट्स म्हणून उपयोग होतो, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते। त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना सेंद्रिय खताबरोबर दिल्यास फायदेशीर ठरतात। तर ही जी पायाभूत माहिती आहे याच्या आधारावर आपण जर आपल्या सेंद्रिय खताचं रासायनिक खताचं व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं तर आपलं जे म्हणतो की बा जमिनीत विविध सेंद्रिय पदार्थ अवशेषामध्ये कर्बनत्र गुणोत्तर कशाप्रकारे असू शकतं याच्याविषयी आपल्याला पायाभूत माहिती मिळाली तर आपण त्या संदर्भामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करून आपल्याला जसं पाहिजे तसं पिकाचं उत्पादन घेऊ शकतो। आणि चांगल्या पद्धतीनं याच्यावर विचार करा आणि त्या पद्धतीने सेंद्रिय आणि रासायनिक खताचं एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धती सांगिका करा असा संदेश देतो। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लफंगे या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये दर्द का रिश्ता या चित्रपटामधलं गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये हैसियत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत यसुदास आणि वाणी जयराम यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात। ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं।

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात खेल खेल में या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात। गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लफंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: कार्यक्रमात आता ऐकूया 20 साल पहिले या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे हेमंत कुमार यांनी.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल. चित्रपट आहे फर्स्ट और कानून.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ज्वाला या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात गीता दत्त, लता मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजात।

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मेला चित्रपटामधलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. कब्जा या चित्रपटामधलं ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आणि आता ऐकणार आहोत मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात संगीत ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेलं. बजरंग सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटामधलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने
1: ऐकणार आहोत. आशा भोसले यांनी गायलेलं हिफाजत या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. श्रोतेहो, आज गुरुवार 28 मे 2026. आज वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय डॉक्टर वी म गोपटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री किरण कुलकर्णी, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या व्याख्यानाचा विषय आहे अभिजात मराठी, विविध पैलू आणि भवितव्य. आणि त्यानंतर सान्वी कुलकर्णी प्रस्तुत पैलू कथक नृत्याचे, शिवाय श्री प्रशांत सोमवंशी यांचं चित्रप्रदर्शन. नक्की या आज संध्याकाळी, म्हणजेच गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक. वसंत व्याख्यानमाला, शतकोत्तर वाटचाल, बोधामृताची अविरत ज्ञानगंगा. दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात जवानी दिवानी या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। ऐकूया यश चोपडा दिग्दर्शित लम्हे या चित्रपटामधलं गीत हरिहरन यांच्या आवाजात। आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार शिवहरी।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हम साथ साथ है या चित्रपटामधलं प्रतिमा राव हरिहरन आणि घनश्याम वासवानी यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकूया.

0: रवींद्र रावल यांचं गीत आत्ता आपण ऐकलं आणि या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना.
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
4: जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहरी.

0: उमा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं. शब्दरचना आहे नक्षलाल पुरी यांची, संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी, आणि हे गीत ऐकूयात गुन्हा और कानून या चित्रपटामधलं.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोममोशी 8300 10876 आणि कल्पेश आचट 8300 16406. या
2: हेमलता यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. चित्रपट आहे दुल्हन वही जो पिया मन भाए.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीत दिला आहे राहुल देवबर्मन यांनी आणि चित्रपट आहे कहते हैं मुझको राजा.

0: बम बम फड़के बोल बेटा बम बम फड़के बोल बेटा खिड़की खोल बेटा बम बम छिक बम बम छिक बम बम चांद की भाजी हाय मुल्ला काजी रसून की चटनी हाय कटनी का बटरा मुंशी मुंडक्का पक्का पक्का हुजूर अगदास दिमागे फुरकत हुजूर अगदास दिमागे फुरकत समाले हलकत चल हट नट खट पन घट चट पट फुटबॉल वॉलीबॉल डस्टबिन बेसबॉल पिंग पॉंग किंग कॉन्ग बॉल बॉल हॉल हॉल
1: सबको मेरा झुक झुक के सलाम और राम राम।
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स प्रभू अपार्टमेंट दुर्गा कॅफे जवळ KBT सर्कल गंगापूर रोड नाशिक। संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात हे गीत ऐकूया। काळी बायको या चित्रपटामधलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरा। श्यामची आई या चित्रपटामधलं गीत प्रल्हाद केशव अत्रे यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जब्बार पटेल यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. ऐकूया रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि श्रीराम लागू यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे भास्कर चंदावरकर यांनी.
3: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो, सांगा दोस्त.

0: दादू सुरकोण छोकरा ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं. तलत महमूद यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट आहे.
1: अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडने.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247626 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अबोली या चित्रपटामधलं गीत. नाध हो महानोर यांचं गीत ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनल।
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास। मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जानकी। या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं। ऐकूया लता मंगेशकर आणि

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. ग.दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 35। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। श्रोते हो, आज 27 फेब्रुवारी आपल्या महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेचा गौरव दिन, त्यानिमित्ताने चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या विशेष भागात ऐकूया आपल्या महाराष्ट्राची, आपल्या अभिजात मराठी भाषेच्या गौरवाची काही खास गाणी। रसिक हो, आपल्या नाशिकचे सुपुत्र ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले। आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस जगभरातील तमाम मराठी बांधवांकडून मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। कवी कुसुमाग्रज, गोदावरीच्या तटावरचं शब्दांचं एक मोहोळ, हे मोहोळ मराठी सरस्वतांच्या वृक्षाला लगडलेलं होतं। अनेक सुंदर शब्दच साक्षात या गोदामाईने त्या मोहोळाकडे पाठवले होते। या शब्दांनी मध गोळा केला होता, पण दंश मात्र कधीच केला नाही। वी वा शिरवाडकर हे नुसते लेखक राहिले नाही, तर ते एक चैतन्य बनले। ज्ञानपीठाचे दुसरे पाऊल पुन्हा मराठीत उमटले ते वी वा शिरवाडकर यांच्या रूपानं। ते नाटककार, कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, प्रतिभावान साहित्यिक, कवी, उत्तम समीक्षक अशा विविध भूमिकेत होते। मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य असणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेच्या गौरव गीतानं। या गौरव गीताला संगीत दिलं आहे कौशल इनामदार यांनी आणि गायला आहे कल्याणी पांडे साळुंके, कौशल इनामदार, मधुरा कुंभार, मिथिलेश पाटणकर यांनी। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा।

मित्रांनो, आपली मराठी मायबोली शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत या नवरसात नाहून निघाली आहे. आपल्या मायबोलीचा सारस्वत सागर ओवी, अभंग, आर्या, भारूड, गवळण, लावणी या काव्यप्रकारांनी सदैव उसळलेला असतो. कवी माधव त्र्यंबक पटवर्धन तथा माधव ज्युलियन यांनी लिहिलेले आपल्या मराठी मायबोलीचे हे जुन्या काळातले परंतु सुंदर असे गीत ऐकूया ज्योत्स्ना भोळे, पंडितराव नगरकर आणि सहकारी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांनी. गाण्यात नसलेलं पण माधव ज्युलियन यांच्या मूळ रचनेत समाविष्ट असलेलं कडवं. हिच्या लखतरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लखतरा, प्रभावी हिचे रूप चापल्य देखा, पडावी फिकी ज्या पुढे अप्सरा, न घालू जरी वाङ्मयातील उंच

ई हिरे मोती यांचे हिला दागिने मराठी असे आमुची माय बोली वृथा ही बढाई सुकार्या विणे।

श्रोते हो, आता ऐकूया मराठी भाषेचा संयुक्त महाराष्ट्राचा एक सुंदर पोवाडा। कधी कथन, कधी नाट्य, कधी काव्य, कधी उद्बोधन, कधी रंजन, अशा नाना माध्यमातून पोवाडा आपल्या श्रोत्यांशी हृदय संवाद करीत असतो। आपल्या हृदयीचं लक्षावधी हृदयात ओतावं या ईर्षेने शाहिरानं केलेलं ते प्रकट भावप्रसरण असतं। शाहिरी कला अर्थातच एक प्रयोगसिद्ध कला आहे। अचाट अत्युक्ती, किंचित भडकपणाकडे झुकलेलं नाट्य आणि लयदार प्रभावी वक्तृत्व अशा त्रिविध गुणधर्मांचा आश्रय शाहीर करतो आणि हे सर्व शाहिरी कलेचा परिपोष करणारच असतं। शाहीर बहुजनांचा वार्ताहर असतो, कथाकार असतो, जागले असतो आणि घटना जिवंत करणारा बहुरूपी नट देखील असतो। हे सर्व रसायन फक्कड जमल्याशिवाय पोवाडा आकार घेत नाही आणि सादर केला तरी वठत नाही। इतर काव्यबंधाप्रमाणे पोवाड्याला देखील आदि, मध्य, अंत हे अवधान सांभाळावं लागतं। पोवाड्यातील उत्कर्ष बिंदू कोणते हे अंतप्रेरणेने ओळखून तिथे उत्कट भावनेचा परिपोष शाहीर कसा करतो त्यावर त्याचे यश अवलंबून असतं। पोवाड्याची म्हणून एक लयकारी असते, ती आशयानुसार वळणे घेते। ऐकूया मराठी भाषेचा संयुक्त महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध तडफदार पोवाडा, लिहिला आहे प्रसिद्ध कवी प्राध्यापक शाहीर वसंत बापट यांनी, गायला आहे आणि संगीतबद्ध केला आहे शाहीर पिराजीराव नाईक यांनी। हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी, ते सर्व मराठे आम्ही 5.5 कोटी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आपल्या महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेच्या गौरवदिनानिमित्त आपण ऐकत आहोत महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या गौरवाची काही खास गाणी. मित्रांनो, यानंतर ऐकूया 1965 एक सुंदर गौरव गीत. हे गीत लिहिलं आहे सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी विनायक महादेव कुलकर्णी, म्हणजेच वी म कुलकर्णी यांनी. संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं आहे कमलाकर भागवत यांनी. कमलाकर भागवत किती उत्तम गायक होते हे या गाण्यावरून सिद्ध होतं. पण असं असून देखील त्यांनी फक्त दोनच गाणी गायली आहेत, हे गाणं त्यापैकी एक. कवी वी म कुलकर्णी यांची माझी मराठी ही लोकप्रिय कविता, मराठी भाषेचं, माय मराठीचं कौतुक त्यांनी या कवितेत केलं आहे.

मंडळी, मराठी आपली मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासून संस्काराचे बाळकडू पाजत असते. मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली, तिला तीर्थाचे स्वरूप आणले संत ज्ञानेश्वरांनी. मराठी भाषेवर असलेलं आपलं प्रेम आणि अभिमान व्यक्त करताना, मराठी भाषेची महती वर्णन करताना ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 14व्या ओवीत संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैसा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माऊली म्हणतात, माझ्या मराठीचा बोल म्हणजे शब्द मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल, कारण अमृतापेक्षा माझ्या मराठी भाषेचा गोडवा आणि माधुर्य अधिक आहे. अमृतालाही मागे टाकेल अशी या भाषेची गोडी आहे. संपन्न संस्काराची भाषा म्हणजे अभिजात भाषा. आपल्या मराठी भाषेला अभिजाततेची जनमान्यता आधीपासूनच होती, आता राजमान्यता मिळाली आहे. रसिक हो, यानंतर ऐकूया मराठी भाषा अभिमान गीत. गीतकार आहेत सुप्रसिद्ध कवी गझलकार सुरेश भट, संगीतकार आहेत कौशल इनामदार. हे गाणं 15 वर्षांपूर्वी मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी 2010 रोजी प्रसारित करण्यात आलं. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथितयश असे 112 गायक गायिकांनी हे गीत एकत्र गायलं असून 356 नवगायक गायिकांच्या आवाजाचा कोरस या गाण्याला लाभला आहे. ऐकूया.

महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्र ही संतांची, कवींची, साहित्यिकांची भूमी आहे. या अनेक थोर व्यक्तींनी मराठी संस्कृती जपली आहे. ऐकूया श्रोते हो, महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने आजच्या विशेष कार्यक्रमाचे सांगता गौरव गीत. मूळ तीन कडव्यांचं असलेल्या या गीतातील दोन कडव्यांना महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. हे राज्यगीत लिहिलं आहे कवी राजा बढे यांनी, संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी, आणि आपल्या बुलंद खड्या आवाजात गायलं आहे शाहीर साबळे यांनी. आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना आपली मराठी भाषा टिकावी, तिची किंमत वाढावी, तिची गरिमा जोपासली जावी, यासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शपथ घेऊया. जगातील तमाम मराठी भाषिकांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ऐकूया आपले राज्यगीत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.

मंडळी, महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमातून आपण मराठी भाषा गौरवाच्या काही खास गाण्यांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल
1: उचलूया. बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: कार्यक्रमात ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतकार राम कदम.

0: गाड़ी आता मला लग्नाची गाई गाली मला लग्नाची गाई गाली।
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍडमुळे शक्य झालं।
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
1: काय सांगतो?

0: हो आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: कॅनडा. श्यामची आई या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकारिणी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

वाशिमचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला श्रोतेहो आज गुरुवार 28 मे 2026 आज वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय डॉक्टर वी म गोपटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री किरण कुलकर्णी मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या व्याख्यानाचा विषय आहे अभिजात मराठी विविध पैलू आणि भवितव्य आणि त्यानंतर सान्वी कुलकर्णी प्रस्तुत पैलू कथक नृत्याचे शिवाय श्री प्रशांत सोमवंशी यांचं चित्र प्रदर्शन नक्की या आज संध्याकाळी म्हणजेच गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर डी एल रामटेके. पशुधन या अंतर्गत उन्हाळ्यामध्ये पशु व पक्ष्यांचे कसे संगोपन करावे या विषयावर आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, पशुधन म्हटले की यामध्ये पक्षी व जनावरे येतात. उन्हाळ्यात तापमान 35 सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते व त्यामुळे जनावरावर उन्हाचा ताण पडतो व वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा प्रतिकार करावा लागतो. तसेच या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. म्हणूनच उन्हाळ्यात व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना कठीण जाते. शारीरिकदृष्ट्या जवळजवळ सर्व पाळीव प्राण्याचे शारीरिक तापमान 100 फॅरनाईट ते 103 फॅरनाईट असते. उदाहरणार्थ सांगावे झाल्यास गायीचे तापमान 101.6 फॅरनाईट, म्हशीचे तापमान 100 फॅरनाईट, घोड्याचे तापमान 100.6 फॅरनाईट, तर बकरी मेंढीचे तापमान 102.6 फॅरनाईट, कुत्र्याचे तापमान जर बघितले तर 101 फॅरनाईट असते. तसेच कोंबडीचे तापमान बघितले तर 107 फॅरनाईट असते. उन्हाळ्याच्या दिवसात जसे जसे बाह्य वातावरणातील तापमान वाढते त्यावेळी जनावरांची शारीरिक तापमान सहन करण्याची शक्ती कमी होते. अशा वातावरणात एकाएकी शारीरिक तापमान वाढून म्हणजेच 105 ते 106 फॅरनाईटच्या वर गेल्यामुळे जनावरांचे तापमान एकदम वाढते. श्वासोश्वास हृदयक्रिया जास्त तीव्र होतात. तोंडावाटे श्वास घेतात. लघवी करण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब कमी होतो. या दिवसात हिरवा चारा नसल्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा, तोंड कोरडे पडणे, दूध कमी देणे या दिवसात जास्त प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात संकरित जनावरे व म्हशीपासून जास्त उत्पादन घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. जसे विशेषतः उष्ण व अति उष्ण हवामानाच्या प्रदेशात दुभती जनावरे 3 ते 4 वेळा धुवावीत. थंड पाणी वापरावे. जनावर शक्यतोवर थंड जागी बांधून ठेवावे. गोठ्यात असतील तर गोठ्यात जास्त प्रमाणात हवा खेळती राहावी. याकरिता भोवताली झाडे लावण्याची व्यवस्था करावी. क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी पाण्यातून प्रति लिटर 1 ते 2 ग्रॅम मीठ द्यावे किंवा 15 ते 20 ग्रॅम क्षार मिश्रण चाऱ्यातून द्यावे. शेतकरी बंधूंनो, गोठ्याच्या छतावर पाणी शिंपडल्यास तापमान कमी होते. दुभत्या गायी म्हशींना दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर थंड पाणी पाजावे. जनावरांना उन्हाच्या वेळात चरण्यासाठी फिरवू नये. जनावरांना चारा सकाळच्या थंड वेळी व संध्याकाळच्या वेळी द्यावा. पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करावी. संकरित बैलापासून सकाळच्या थंड वेळी अथवा संध्याकाळी शेतीचे कामे करून घ्यावी. या प्रमाणात जर आपण उन्हाळ्यात त्यांची दक्षता केली तर असे आढळून आले की 20 ते 30% उत्पादन आपल्याला जास्त मिळू शकले. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये जनावरांना बरेच आजार होतात. त्यामध्ये सनस्ट्रोक, उष्माघात यामध्ये जनावरांमध्ये जे लक्षण दिसतात, जनावरांना हगवण लागते, मांसपेशी थरथर कापतात, चक्रा येणे, दूध कमी देणे, लवकर औषधोपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडतो. तसेच दुसरा, या दिवसामध्ये जनावराच्या नाकातील रक्तस्राव हा उन्हाळ्यात दिसून येतो. त्याचप्रमाणे कडक्या म्हणजे चामडीचा रोग अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीवर किंवा चामडीवर दिसून येतो. शेतकरी बंधूंना, वातावरणातील बदल व उष्णतेचे चढउतार या काळात जनावराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि उष्णतेमुळे खाणे पिणे व्यवस्थित होत नाही. तसेच उन्हाळ्यात चाऱ्याची अडचण तीव्रतेने भासते. जनावर दिसेल ते खाद्यपदार्थ खातात. त्याद्वारे विषबाधा, पोटातील व्रण, चामडीचा दाह, हगवण अशा स्वरूपात आजार होतात. या उन्हाळ्या जनावरांना स्वच्छ चारा मिळेल तेवढा खावायला द्यावा. शेतकरी बंधूंनो, जसे आपण आज संगोपन पशुमध्ये म्हटलं त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्ये पण उन्हाळ्यामध्ये पक्ष्यावर बराचसा ताण येऊ शकतो. जसं कोंबड्यांच्या बाबतीत सांगावयाचं झाल्यास कोंबड्यावर उन्हाचा बराचसा ताण पडतो. यामध्ये अंड्या त्या जर कोंबड्या असल्यास तर अंड्यातील उत्पादन घटते. त्याचप्रमाणे अंड्याचे वजन 10% कमी होते. कोंबड्या अशक्त होतात त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरावरचे तापमान वाढते. श्वासोश्वास वाढतो त्यामुळे कोंबड्या मरतात. ब्रॉयलर कोंबड्याच्या बद्दल सांगावे झाल्यास त्यांचे वजन कमी होतात. कोंबड्या खाद्य ज्या प्रमाणात खायला पाहिजे त्या प्रमाणात खात नाही आणि त्यामुळे त्यांचे वजन मिळत नाही. शेतकरी बंधूंनो, आपण यावर उपाय करू शकतो. अशा परिस्थितीत खुराड्यात किंवा छपरावर गवत पसरावे त्यामुळे तापमान काही प्रमाणात कमी होते. छपराला पांढरा रंग दिल्यामुळे तापमानामध्ये फरक पडतो. तसेच छपरावर पाणी शिंपल्यास तापमान कमी होते. खुराड्याच्या बाजूने गोंडपाट किंवा पोती लावून ती पाणी शिंपून ओली ठेवावी. उष्ण तापमान वाढलेले असते तेव्हा कोंबड्यांच्या डोक्यावर किंवा शरीरावर थंड पाण्याचा फवारा मारल्यास मृत्यू संख्या 5% तरी कमी होते. याप्रमाणे जर शेतकरी बंधूंना उन्हाळ्यामध्ये आपण काळजी घेतली तर पशुपक्ष्यामध्ये बराचसा फरक दिसून येतो.
1: आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत दिलं आहे सुधीर वडकिन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात शरद निफाडकर यांचं गीत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा
2: पार्क। मधुसूदन कालेलकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे राजमन्य राजश्री या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

मुखट मी घेऊनी अमृत घट मी।

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत रामराम पाहुणं या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि

0: साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश चेबुरकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकारांच्या आवाजात.

0: वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.
1: बर.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत गंगाधर महांबळे यांचं सोबती या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. रंगपंचमी या चित्रपटामधला ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत सापळा या चित्रपटामधलं. संगीतकार माणिकराव पोपटकर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळक्रम वराळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेवूडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
1: आमच्या संगीत बोलला अख्तर दिसू दिसू दिसू. आता तुमची गट्टी फू

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. वसंत देसाई यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिला आहे केशवराव भोळे यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला तर माहितीच आहे, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. अर्थातच याचं कारण आहे ते म्हणजे विनोबा हे शिक्षक सहाय्यक ऍप आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेला हा स्तुत्य असा उपक्रम, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेवर राबवलेले उपक्रम त्या ऍपवरती टाकले जातात आणि त्याला पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड मिळतो. हा उपक्रम महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये सध्या सुरू आहे आणि ज्या ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळतो त्यांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो आणि त्यांचा प्रवास जाणून घेतो. आज सुद्धा पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेल्या श्रीमती संगीता पिंगळे ह्या सिन्नरच्या जिल्हा परिषद आदर्श शाळा माळेगाव इथून आलेल्या आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: कसं वाटतं इथे येऊन?
1: खूप छान.
0: पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालंय त्याबद्दल कसं वाटलं?
1: खूप छान वाटलं.
0: कसा होता तो अनुभव?
1: खरं तर जिल्हा परिषदच्या शिक्षकांना म्हणजे खूप सामाजिक स्तरातून खूप विरोध होतो आणि अशा वेळेस विनोबा ऍप तर्फे आम्हाला जो पोस्ट ऑफ मंथ जो मिळतो रिवॉर्ड, त्यामुळे खूप छान वाटतं की कुणीतरी आपली काळजी करतंय, कुणीतरी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतय आणि त्यामुळे खूपच छान वाटतंय.
0: क्या बात आहे. बरं, शिक्षिका व्हावं असं का वाटलं होतं?
1: शिक्षिका व्हावं असं मनात नव्हतं अगोदर.
0: बरं,
1: सर्वांना वाटायचं की कुठेतरी क्लास वन ऑफिसर मी व्हावं.
0: बरं,
1: परंतु परिस्थिती पुढे कुणाचंही चालत नाही आणि वडिलांचं निधन झाल्यामुळे योगायोगाने माझा डीएडला नंबर लागला. पण आज मात्र मला शिक्षिका झाल्याचा खूप अभिमान वाटतोय, कारण जिल्हा परिषद शाळांमध्ये वंचितांचं जे शिक्षण आम्ही घेतोय, वंचित घटकातली मुलं सगळी आहेत आणि त्यांना आपल्याला काहीतरी देण्याची संधी मिळते, त्यामुळे मला खूप खूप आनंद आहे की आज मी शिक्षिका आहे आणि खास कर जिल्हा परिषदची शिक्षिका आहे.
0: बर, म्हणजे अर्थात तुम्ही घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी म्हणून शिक्षिका झालात असं म्हणायला काही हरकत नाही. बर, आणि मग पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि जेव्हा तुम्ही डीएडला नंबर लागला, तुम्ही शिक्षिका म्हणून रुजू झाल्यात, त्याच्यानंतर लग्न झालं की त्याच्या आधी झालेलं होतं?
1: लग्न अगोदरच झालेलं होतं, जॉईन होण्याच्या अगोदरच. आणि माझं एक वर्ष डीएड पण बाकी होतं.
0: बरं,
1: आणि मग ते लग्नानंतर पूर्ण झालं आणि पहिली पोस्टिंग माझी झाली नाशिक तालुक्यामध्ये पळसे साखर कारखाना इथे. आणि अतिशय छान अनुभव, नवीन नवीन ती सुरुवात, नवीन नोकरी लागल्याचा आनंद आणि शिक्षिका झाल्याचा आनंद अतिशय छान वाटलं.
0: आणि सासरच्यांकडून कसं मिळाला पाठिंबा?
1: सासरचे माझे मिस्टर स्वतः शिक्षक असल्यामुळे त्यांचं स्वप्नच होतं की बायकोही शिक्षिका असावी, त्यामुळे पूर्ण पाठिंबा त्यांचा सगळ्यांचा मला होता.
0: क्या बात आहे. आणि मग नंतर किती शाळांवरती बदली झाली, कसा पुढचा प्रवास सुरू झाला?
1: पळसे साखर कारखाना इथं मी 17 वर्ष काम केलं आणि योगायोगाने ते माझं गावच होतं पळसे सासरचं, त्यामुळे अतिशय छान अनुभव. त्यानंतर तिथून पुढे शिंदे जवळच माझी पोस्टिंग झाली. शिंद्याला जवळजवळ 5 वर्ष मी काम केलं. तिथे अतिशय छान अनुभव होता. सर्व पालकांना तर असं वाटत होतं की बदली होऊ नये, परंतु बदली हा अविभाज्य भाग असल्यामुळे पुन्हा झाडेमाळा इथं बदली झाली. तिथं वस्ती शाळा होती, 7 मुलं आणि आम्ही 2 शिक्षिका. तर तिथे मात्र थोडा स्ट्रगल झाला की 7 मुलांना काय करायचं, त्यांचं कसं घ्यायचं, हा अनुभव थोडासा वेगळा पण मिळाला. परंतु त्याचबरोबर जी हिवाळी शाळा आहे ती जर आम्ही अगोदर बघितली असती तर त्या वस्ती शाळेत अजून काही करता आलं असतं. परंतु त्यानंतर पुन्हा तिथे आम्ही असं ठरवलं की शाळा जवळच होती जिल्हा परिषदेची दुसरी, तर ही शाळा आपण बंद करूया, शासनाचाही पैसा वाचेल आणि मग त्या 7 मुलांना आम्ही जिल्हा परिषदच्या शेजारच्या शाळेत त्याच गावातल्या शाळेत टाकून दिलं आणि ती शाळा बंद झाली आणि माझी बदली मोहू इथं झाली. मोहू इथं झाल्यानंतर मात्र अतिशय छान तिथं जे गावकऱ्यांचा जो सपोर्ट मिळाला तो खूप सुंदर होता. अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले, विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून तर गॅदरिंग, स्नेहसंमेलन हे जे उपक्रम होते, वनभोजन असेल, खूप छान त्या ठिकाणी खूप नाटिका आम्ही बसवल्या स्नेहसंमेलनांमध्ये व्यसनमुक्तीविषयी किंवा जो जो प्रकार असेल आपल्याकडे. त्यानंतर पुन्हा बदली झाली माळेगाव इथं. तर माळेगावमध्ये इंडस्ट्रीयल एरिया आहे, तर त्या ठिकाणी सर्व स्तरातले मुलं आहे, खास करून बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातले मुलं, आणि त्या सर्वांशी जुळवून घेताना खूप तारंबळ उडते, परंतु एक नवीन अनुभव मिळतो शिकण्याचा, की त्यांच्याही भाषेत बोलायचं, त्यांचीही भाषा जाणून घ्यायची, आपली भाषा त्याच्यामुळे समृद्ध होत चालते, असा अनेक प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी. आणि खास करून सांगायचं तर ही कामगारांची मुलं आहे ते स्ट्रगल करत येतात, त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचाच एक खूप दांडगा अनुभव असतो, त्यामुळे त्यांना शिकवणं कधी कधी असं मला वाटतं की खूप सोपं जातं, कारण ते समजून घेतात लवकर आणि अतिशय हुशार आहे. बिहार राज्य असेल, उत्तर प्रदेश असेल, तर ती मुलं अतिशय हुशार आहेत. आपल्या महाराष्ट्रीयन मुलांच्या मानाने खरोखर हुशार आहेत. त्यांना शिकवण्याचं काम अतिशय सोपं असतं, एकदा सांगितलं की लगेच जबाबदारीने करणार, जबाबदारी पार पाडणार अतिशय छान. म्हणजे मला एवढ्या वर्षांच्या सर्व्हिस मध्ये सर्वात जास्त ही आवडलेली शाळा आहे. आणि अतिशय शाळेमध्ये ज्या सोयी सुविधा आहे ग्रामपंचायतने पुरवलेल्या त्या खूपच छान आहेत. सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, आणि जी जिल्हा परिषद शिक्षकाची इच्छा असते की माझ्या स्वप्नातली शाळा, अशी शाळा सुद्धा मला मिळालेली आहे. खूप छान अशी इमारत, सर्व सोयी सुविधा युक्त अशी शाळा आहे, आणि विद्यार्थी संख्याही भरपूर आहे. साठ मुलं एकेका वर्गात आहेत, आणि खूप छान वाटतं शिकवताना.
0: कितवी पर्यंत शाळा आहे?
1: सातवी पर्यंत.
0: बर, आपल्याकडे कितवीचा वर्ग आहे आता?
1: माझ्याकडे आता चौथीचा वर्ग आहे.
0: अच्छा, बरं. आता आपण थोडस विनोबाकडे येऊया. विनोबाची आणि तुमची ओळख कधी कशी झाली, काय सांगाल?
1: विनोबाची आणि माझी ओळख साधारण मागच्या वर्षी. बऱ्याच वेळा प्रयत्न केला परंतु ते काही जमलं नाही. परंतु आमच्या शाळेत एक भावसार सर म्हणून आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम हे असं असं ऍप आहे आणि असं असं वापरायचं आहे.
0: बरोबर.
1: आणि त्यानंतर विनोबाचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवर, त्या ग्रुपमध्ये त्यांनी व्हिडिओ टाकलेले होते, अशा अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. आणि हळूहळू हळूहळू शिकत गेली आणि व्हिडिओ अपलोड करत गेली. शिवाय त्याचबरोबर विनोबा ऍपच्या माध्यमातून इतर शाळांचे सुद्धा उपक्रम मला बघायला मिळाले, आणि त्या उपक्रमांमुळे आमचं शिकवणं सुद्धा खूप सुलभ होतंय.
0: बरोबर.
1: आणि खूप साऱ्या, शिवाय फक्त आपल्याच राज्यातले नाही तर इतर राज्यातले सुद्धा उपक्रम बघायला मिळतात, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि ते बघून आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो, बदल करू शकतो असं मला वाटतं.
0: बर, आणि पहिली पोस्ट कुठली टाकली होती ज्याला तुम्हाला पुरस्कार मिळाला होता, ती आठवते का?
1: हो, माझी पहिली पोस्ट होती आमच्या या नाशिक जिल्ह्याच्या आपल्या सीईओ मॅडम आहेत आशिमा मित्तल, यांनी आदर्श शाळांमध्ये खूप छान असं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आणापान नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. तर हे जे आणापान होतं हे आम्ही रोज घ्यायचो परिपाठामध्ये आणापान. एक दिवस सहज वर्गामध्ये बसलेला असताना मी म्हटलं चला आता आणापान सुरू करूया. तर माझ्या वर्गातला एक अतिशय छोटा मुलगा आहे करण सिंग, तर तो स्वतःच त्या सूचना द्यायला लागला.
0: बरं.
1: आणि मला खूप छान वाटलं की अरे आपण तर याला शिकवलं नाही, परंतु तो रोज ऐकून ऐकून ते शिकला. आणि ते त्याने स्वतः पूर्ण सूचना आणापांच्या सर्व विद्यार्थ्यांना दिल्या, आणि तीच पोस्ट मी टाकली होती आणि तिलाच पोस्ट ऑफ मंथ हा पुरस्कार मिळाला.
0: क्या बात आहे. आणि आतापर्यंत किती वेळा पुरस्कार मिळाले आहेत?
1: 3 वेळा.
0: बरं. आणि मग त्यावेळेला शैक्षणिक साहित्य काही मिळालं होतं विद्यार्थ्यांसाठी?
1: हो, मिळालं होतं. शैक्षणिक साहित्य भरपूर मिळालं, सर्व विद्यार्थ्यांना आनंदही वाटला आणि ते उत्साहाने माझी पोस्ट यायला पाहिजे म्हणून प्रयत्नही करू लागले बरेच जण. मग महावाचन चळवळ असेल, विविध पुस्तकं विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये वाचली, त्याच्यावर आपला अनुभव व्यक्त केला, त्याचे पण व्हिडिओ अपलोड केले.
0: बर, म्हणजे एकूणच विनोबामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रगती होतीये असं म्हणायला काही हरकत नाही.
1: 100%.
0: आणि मग त्यांच्यात होत असलेला बदल, अर्थातच पॉझिटिव्ह बदल, हे सगळं बघून पालक काय रिप्लाय करतात?
1: पालकांना ते बक्षीस वगैरे मिळाल्यानंतर त्यांना खूप छान वाटलं की अरे आपल्या विद्यार्थ्याला हे बक्षीस मिळालं, आणि विनोबा ऍपवर आपल्या मुलांचे व्हिडिओ जात आहेत हे बघून मी सर्व विद्यार्थ्यांना त्या लिंक शेअर करत होते, त्यामुळे पालकांचा प्रतिसाद पण वाढला. खूप छान उपक्रम आहे आपल्याला, त्यानंतर त्याच्या कथावली वगैरे वाचायला मिळाल्या, त्यामुळे खूपच सुंदर अनुभव.
0: बर, स्पेलिंग बी विषयी काय सांगाल?
1: स्पेलिंग बी हा माननीय सीओ मॅडमनी सुरू केलेला उपक्रम आहे, आणि शिवाय त्यात आम्हाला प्रत्येक आठवड्याला 20 स्पेलिंग येतात आणि त्याचे अर्थ पण येतात. आणि ते स्पेलिंग बी सर्व विद्यार्थ्यांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्यायचे आणि शेवटी शनिवारी त्यांचे व्हिडिओ अपलोड करायचे. अतिशय छान, मुलांमध्ये एक एनर्जी निर्माण झाली की कुणाचं पाठांतर चांगलं आहे, मी पाठ करतो, मग माझा व्हिडिओ आला पाहिजे, अशी मुलांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि हळूहळू त्यांनी भरपूर स्पेलिंग मागच्या वर्षी पाठ केले आणि ह्या वर्षी सुरुवात केलेली आहे.
0: वा मस्तच. आपल्याकडे विविध जयंती पुण्यतिथी हे सण कशा पद्धतीने साजरे केले जातात? म्हणजे अभ्यास तर आपण करतोच आणि आपल्याकडे दप्तरमुक्त शनिवारही असतो, मग ह्या दोन्ही प्रसंग आपण कशा पद्धतीने साजरे करतो?
1: जयंती आणि पुण्यतिथी प्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणं असतातच, त्याचबरोबर आमच्याकडे काही त्यांच्या जीवनावर आधारित काही गाणी असतील तर त्या गाण्यांवर आधारित सुद्धा विद्यार्थी डान्स वगैरे करतात, तो पण सहभाग असतो. भाषण अगदी पहिलीपासूनचे विद्यार्थी अतिशय सुंदर करतात. आणि आनंददायी शनिवार विषयी तर बोलायलाच नको, खूप विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आनंद मिळवलेला आहे. म्हणजे केवळ कार्यानुभव, कला किंवा खेळ एवढंच नाही तर गणिती खेळ, भाषिक खेळ, म्हणजे बौद्धिक सुद्धा त्यांच्यामध्ये खूप खेळातून शिक्षण झालेलं आहे.
0: बरोबर.
1: हा आनंददायी शनिवारचा खूप फायदा झालेला आहे.
0: वा बरं. आपण साधारण 32 वर्ष शिक्षकी पेशामध्ये आहात, तर अनेक घटना लक्षात राहिलेल्या असतील, तर त्याच्यातला एखादा अविस्मरणीय प्रसंग इथे सांगावा असा वाटतो का?
1: हो भरपूर आहेत. एक दिवस शाळेत जायला निघाले होते आणि माझा इथं पळसे कारखान्याचाच एक विद्यार्थी अचानक समोर आला आणि नमस्कार केला आणि म्हणे मॅडम ओळखलं का? म्हटलं हो ओळखलं. आणि त्याला मी खरोखर ओळखलं होतं गावातलं असल्यामुळे गायधनी, पण त्याला मी त्याला 7वीला शिकवलेलं. म्हणे मॅडम माझ्या अजून लक्षात आहे की तुम्ही सांगितलं होतं की बचत गट वगैरे याच्याविषयी हे करा आणि मी सरपंच झालो तर मी काय करणार, आणि माझ्या अजूनही तो प्रसंग लक्षात आहे की मी सरपंच झालो तर मी काय करेल. आणि त्याच्यानंतर ते तुम्ही खूप आम्हाला इतकं छान शिकवलं ना म्हणे मग आम्हाला खूप आवडतं, माझ्या आजही ते लक्षात आहे आणि मी गावामध्ये काय बदल करेल हे मला तेव्हाच समजलेलं होतं.
0: वा खूपच छान. एकूणच सगळ्याच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक मित्र मैत्रिणींना काय संदेश द्याल विनोबा ऍप वापरण्याविषयी?
1: सर्वप्रथम विनोबा ऍप जे आहे त्यांच्या नाशिक टीमची मी खूप आभारी आहे, त्यांनी मला आज ही संधी इथं उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर रेडिओ विश्वासचीही मी खूप खूप आभारी राहीन की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. आणि सर्वात महत्त्वाचं मी सर्व माझ्या शिक्षक बांधवांना सांगू इच्छिते की विनोबा ऍप हे आपल्या शिक्षकांसाठी खूप सहाय्यक आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. पुरस्कार मिळो न मिळो परंतु आपल्या विद्यार्थ्यांचे जे उपक्रम आहेत ते इतरांसमोर जातात आणि इतरांना ते प्रेरणादायी ठरतात ही आपल्यासाठी फार महत्वाची बाब असणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी विनोबा ऍपचा जरूर लाभ घ्यावा.
0: नक्कीच. खूप छान मॅडम, छान वाटलं तुम्ही आज एवढा सिन्नर होऊन इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्हाला असेच पुढेही पुरस्कार मिळत राहू अशा सदिच्छा देते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद आदर्श शाळा माळेगाव सिन्नर या ठिकाणाहून आलेल्या श्रीमती संगीता पिंगळे यांच्याशी. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल, आणि हे गीत ऐकूयात बगावत या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। चित्रपट डर, संगीत दिलं आहे शिवहरी यांनी।

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: शाख एव अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेक आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे, शैलेंद्र सिंग, अमित कुमार आणि अनवर यांनी गायलेलं। आनंद बक्षी यांची ही गीतरचना ऐकूया खजाना या चित्रपटामधली। संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9893 52 278.
1: या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. समीर यांची गीतरचना, नदीव श्रवण यांचं संगीत आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास. यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र सिंग आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी गायलेलं हम इंतजार करेंगे या चित्रपटामधलं गीत.
3: बहुत महिनो

0: ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ईवेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ईवेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या कदाचित तू सुद्धा या कथाकथन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। आजची कथा आहे पितळी भांडी आणि जाळीचं कपाट। सूर्याची किरण अंगावर घेत सोन्याप्रमाणे चकाकणारी लख घासून स्वच्छ केलेली पितळी भांडी आजही स्टील ऍक्रॅलिक डब्यांना मागे सरत आपला दबदबा कायम राखतातच। मध्यंतरी संस्कृती जपणाऱ्या हॉटेलमध्ये जाणं झालं आणि तिथलं प्रशस्त स्वयंपाकघर, त्यांची जेवणाची पारंपरिक बैठक असलेली पद्धत बघून खूपच आनंद झाला आणि बघता बघता मन भूतकाळाच्या पायऱ्या उतरून 8-9 वर्षाच्या पोरवयात खुंदडायला गेलं। तेव्हा बहुतेक सर्वांकडेच पितळी भांडी स्वयंपाकासाठी असत आणि त्याला कल्हई केली जाईल। ज्या भांड्याला कल्हई असेल तेच भांड भाजीला वरण्यासाठी वापरायचं, पण भांड कोणतं वापरायचं याची जाण फक्त खाण्यासाठी स्वयंपाकघरात डोकावणाऱ्या आम्हा 8-9 वर्षाच्या दांडगट पोरट्यांना कशी येणार बरं। आई आणि बाबा दोघंही शिक्षकी पेशाचे असल्याने बहुधा सकाळी मी घरी एकटीच बरोबरीच्या मुलींबरोबर ओसरीवर खेळायचे। बाजूला राहणाऱ्या काकू माझ्याकडे अधेमध्ये लक्ष द्यायच्या। बरेचदा या काकूंच्या उन्हाळी कामांना बघून मी पण नसत व्याप वाढवून ठेवायचे। एकदा त्या आणि शेजारच्या आणखीन काकू मंडळी कसले तरी पापड करून उन्हात घालत होत्या। मला ते बघून आपणही काहीतरी मदत करावी असं वाटलं आणि ही मदत त्यांना फारच महागात पडली। झालं काय, त्या म्हणाल्या जर तुला मदत करायची असेलच तर त्या वाळणाऱ्या पापड्यांकडे लक्ष दे। मी भल्ला मोठा दंडा घेऊन त्या बाजेजवळ बसले। खरं तर 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, पण पापडाजवळ तसं त्रास द्यायला कुणी आलं नाही। मी भारीच कंटाळले। तेवढ्यात दूरवरच्या आंब्याच्या झाडावर माकड उड्या मारताना दिसलेत आणि झालं मला चेवाला। मी जोर जोरात काठी बडवू लागले, पण त्याचा परिणाम झाला भलताच। या लहानग्या चिमुरडीला न घाबरताच ती माकडटोळी पापड्यांच्या दिशेने धावत पळत आली आणि त्यांनी अक्षरशः पापडाचा समाचार घेतला। यानंतर कुणीतरी या पोरटीनंच माकडांना बोलावणं धाडलं असं रागारागानं म्हटलं आणि माझ्या पाठीत दपाटा घातला। आमच्या घरी ना पितळी भांड्यांचं जरा जास्तच लाड होत। या पितळी भांड्यांमध्ये विशिष्टच पदार्थ करायचे असतात, आंबट पदार्थ मुळीच करायचे नसतात हे मला कसं ठाऊक राहणार, सांगा ना। लहानपणी ना मला पन्न भात फार आवडायचा, आताही आवडतो म्हणा, पण लहानपणची बातच मिळाली। आईनं एकदा कुकरमध्ये कैऱ्या पन्न्यासाठी उकळून ठेवल्या होत्या आणि सोबत भात पण होता। मला उकडलेल्या कैऱ्यांपासून पन्ह कसं करतात ते मात्र ठाऊक होतं। पण्यासाठी गर काढायचा असतो। मग मी कैरी घेतली आणि एक छानशी पितळी वाटी होती त्यामध्ये मस्तपैकी कैरी कुस्करली, भरपूर साखर घातली आणि पाणी घातलं, मीठ घातलं आणि छान पन्ह आणि भात मी खायला बसले। भात पन्हरपण झालं आणि पितळी भांड्यांनी कमाल केली। थोड्या वेळानं मला उलट्या सुरू झाल्या, पोट दुखू लागलं,
0: कुणीतरी आईला बोलावणं धाडलं. मग धावत पळत डॉक्टरकडे नेलं. पोरीने काही बाई खाल्लं का विचारल्यावर माझं विंद फुटलं. मी सांगितलं पण भात खाल्ला आणि तोही छान छान नवीन वाट्यात. आई ओरडलीच, अग बावळट काय केलंस, बिना कलईच्या भांड्यात पण प्यायलीस. बरं झालं लवकर डॉक्टरकडे घेऊन गेलो, नाहीतर काय झालं असतं. त्यानंतर कित्येक दिवस पन्न बघितलं की धडधडायचा माझा जीव. यातले पितळी डबे वेगवेगळ्या आकाराचे असत. या पितळी डब्यांची खळांचा डबा, फिरकीचा तांब्या आणि पेढेघाटी डबा अशी वेगवेगळी पद्धत होती. चार खणांचा पितळी डबा, त्याचा उपयोग परगावी जाताना भूक नको पण शिदोरी हवी म्हणून सर्वांची न्याहारी नेण्यासाठी केला जाई. परगावी जाताना बहुधा तो अवजड डबा माझ्याहून थोरली बहीण सांभाळायची. एक होता फिरकीचा तांब्या. हा तांब्या म्हणजे जणू काही आमचा प्राण होता. त्याची गंमत म्हणजे त्यात खरं तर जेमतेम दोन तांब्या पाणी मावायचं, पण याला प्रवासात सांभाळायचे नखरेच भारी असत. थोडंसही दुर्लक्ष याच्याकडे झालं की हा जाई आणि कुणाचं तरी टाळकं फोडायचं. पण याला लावलेल्या हिरव्या जग्यानं पाणी मात्र थंडगार व्हायचं. उंच फडताळावर ठेवलेला पेढेघाटी डबा मला बघायला खूप आवडायचं, कारण या दोन खण होते. एकात बहुधा बेसनाचे आणि एकात रव्याचे लाडू असत. पोरासोरांच्या हाती लागू नये म्हणून डब्यास मागेसच फोन ठेवलं जायचा, पण खाऊ आहे म्हटलं की भूक तर पोटात उडा मारणारच ना. मम्मी आणि बहीण कशा बशा वर चढून डबा काठीने खाली काढायचो आणि मग कॅच कॅच कॅच कॅच करत काठीनं पुढे पुढे डबा करायचा. असं करताना डबाच्या दिशी खाली झाकण उघडून पडला आणि त्या लाडूंनी सपशेल धुईला लोटांगण घातलं. यानंतर आमच्या खादारपणाचा व्रात्यपणाचा जगजाही सत्कार करण्यात आला. या पितळी डब्यांची खासियत म्हणजे हिरवे झालेले डबे चिंच लिंबू लावून चकाकत घासून उन्हात वाळवायला ठेवले. त्यावेळी त्यात चेहरा बघायला भारी आवडायचं. मग या डब्यांच्या ठरलेल्या जागा असत, तिथे पाठीवर डबे ओळीनी मांडली जात. यानंतर मस्त असणारी वस्तू म्हणजे जाळीचं कपाट. आमच्याकडे एक जाळीचं लाकडी कपाट होत, अगदी आजीच्या काळातलं. वर्षा दोन वर्षानं याला पॉलिश करून पुन्हा पुन्हा एकदम नव्व कोर बनवण्यात येईल. त्या जाळीच्या कपाटात दूध दही तूप ठेवण्यात यायचं, तसंच अन्नही खालच्या कपाटात असायचं. बरं, या जाळीच्या कपाटाची ना मला नेहमीच खूप अप्रूप असायचं. तेव्हा फ्रीज इतका घराघरात पोहोचला नव्हता, त्यामुळे गार पाण्यात भांड घालून आमरस पण रात्रीसाठी विराज मिळवायचा. या जाईच्या कपाटात काय काय ठेवलं असायचं. एकदा घरी आमरस पापड कुरडया असा बेत होता. मी करण्यापूर्वीच त्याला मटकावत होते. मग आईनं मला रागी भरलं. मला राग आला म्हणजे मी जेवलेच नाही. दुपारी सर्वांची निजामीच झाली आणि मी मांजर पावलाने मांस घरात आले. जाळीचं कपाट केव्हाच मला नावत होत. भुकेने पोटात जिम्मा खेळायला सुरुवात केली होती. मी बघितलं तर कपाटात रसच नव्हता. मी खड्डू झाले. मग ताच्यात भाजी वाढून घेतली आणि पोळी घेऊन खाऊ लागले. डोळ्यात न तर अगदी अश्रू दाटून आलेले. कोणीतरी ताटात रसाची वाटी भरून ठेवली आणि कुरडया पापड ठेवले. कुणाला मी आवडतच नाही ही मनातील भावना ठाम झालेली. यानंतर आईनं हे वेळाबाई अगचल माझही जेवण अजून व्हायचंय बरं असं म्हणत चमचाभर रस माझ्या खाऊ घातला. आजपर्यंत अनेकदा मी रस खाल्लाय, पण ती चव मात्र कुठल्याच रसाला आजपर्यंत आलेली

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, बडे घर की बेटी या चित्रपटामधलं गीत. संतोष आनंद यांची शब्दरचना, ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनरा। दामन और आग या चित्रपटामधलं गीत हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बप्पी लहरी यांच्या संगीताने सजलेलं समीर यांचं गीत, लता मंगेशकर आणि मोहम्मद

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं योगेश यांचं गीत बडा कबूतर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: खुश खबर। आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा। दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम, गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल 29 म्हणजे शुक्रवारी कराओके गायनाचा नजराणा, शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो, एचएई डब्ल्यूआरसीच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी। चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये। फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अव्वल नंबर या चित्रपटामधला अमित खन्ना यांचं गीत। हे गीत ऐकूयात अमित कुमार, उदित नारायण आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी गायलेलं।
2: 3 साल पहले वेस्ट इंडीज के खिलाफ रॉनी ने तूफानी बॉलिंग के खिलाफ धुआंधार बैटिंग की थी और लगातार 3 छक्के जमाए थे।
3: Cheers to रॉनी, लेडीज एंड जेंटलमैन, जिसने आज के टेस्ट मैच में 3 सिक्सर्स का हैट्रिक किया और उसी ओवर में 25 रन का रिकॉर्ड कायम किया। रॉनी मेरा भाई और अब मेरा हीरो, क्रिकेट जगत का हीरो, जिसने पिछले 5 बरस में अनगिनत रिकॉर्ड तोड़े, क्रिकेट की शान बढ़ाई और आने वाले नए खिलाड़ियों को प्रेरणा दी, इंस्पिरेशन।
4: हमारी रिक्वेस्ट है कि आप हमें क्रिकेट का वो गाना सुनाएं जो आप दोनों भाइयों ने कंपोज किया है।

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कसम सुहाके या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे हसन कमाल यांची. ऐकूया हेमलता यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला श्रोतेहो आज गुरुवार 28 मे 2026. आज वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय डॉक्टर वी म गोपटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री किरण कुलकर्णी मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या व्याख्यानाचा विषय आहे अभिजात मराठी विविध पैलू आणि भवितव्य. आणि त्यानंतर सान्वी कुलकर्णी प्रस्तुत पैलू कथक नृत्याचे शिवाय श्री प्रशांत सोमवंशी यांचं चित्रप्रदर्शन. नक्की या आज संध्याकाळी म्हणजेच गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. गझल विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर. कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:00. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं फारुख कैसर यांचं गीत. एन दत्ता यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूया चोरों का चोर या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला
2: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
3: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत तैवान देशातील तैपेई या शहराला. मंडळी, तैवान देशात अनेक रूढी समजुती, राक्षस, देव यावर विश्वास ठेवणारे लोक राहतात हे तैपेईला आल्यावर मला लक्षात आले. मला अनेकदा वाटते कोणत्याही देशातील माणसांना आपल्याला अमुक अमुक तमुक तमुक असे लेबल लावता येत नाही. उदाहरणार्थ ए देशातील माणसे श्रद्धाळू किंवा अमुक एक बी देशातील माणसे नास्तिक असतात असे काही ठामपणे सांगता येणार नाही. पण चीन, जपान

जपान तैवान हाँगकाँग या देशात अनेक लोकांची गौतम बुद्धावरील श्रद्धा त्यांच्या शिष्यांनी बांधलेल्या मंदिरातील काही पद्धती रीतिरिवाज पाळणे उदाहरणार्थ उदबत्ती लावणे हात जोडून नमस्कार करणे देवळात कमरेत वागून काही मागणं मागणे कदाचित नवसही करत असतील या गोष्टी मला स्वतःला पाहायला मिळाल्या आणि नाही म्हटलं तरी आश्चर्य वाटलेच. या सगळ्या विकसित देशात तंत्रज्ञानाने भरारी घेतली असतानाच अजूनही लोकांचा या गोष्टीवर विश्वास आहे. मनापासून प्रार्थना करणे परमात्म्याकडे काही मागणे या गोष्टी भारतातही मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. तैवान देशात ताओइझम हा वेगळा पंथ किंवा धर्म आहे ज्याचे बुद्ध धर्माशी साम्य आहे. त्यामुळे जरी आपल्याला माहिती असले की बुद्ध धर्माची सुरुवात भारतातून झालेली आहे इथे या लोकांनी ते स्पष्टपणे मानले आहे याचे आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो. त्यामुळे बुद्ध धर्मातील शिकवण मान्यता यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप साम्य आढळते. मला तैवानमध्ये एक गोष्ट आढळली ती म्हणजे बुद्ध धर्माची शिकवण पाळण्याचा लोकांचा प्रयत्न अगदी त्यांच्या वागण्यातूनही दिसून येतो. शांती समता यावरील विश्वास केवळ मंदिरापुरता मर्यादित न राहता समाजात याचे अस्तित्व आहे असे वाटत राहते. इथल्या मंदिरातून रस्त्यातून मॉलमधून वावरताना समाजामध्ये अशी एक फिलिंग आली. सीयू मंदिरातील बांधकाम आणि पवित्र वातावरण आपली श्रद्धा भावना विश्वास जागवते हे या मंदिरात गेल्यावर मला सांगावेसे वाटते. या मंदिरात मी अनेक स्थानिक लोकांना 2 लाकडी अर्धगोलाकार पट्ट्या हातात घेऊन काहीतरी पुटपुटताना बघितले. कदाचित ते आपल्या मनातील इच्छाही बोलून दाखवत असावेत. बोलून झाले की ते त्या पट्ट्या खाली जमिनीवर टाकत होते. मी माझ्या गाईडला या कृतीचा अर्थ विचारला. माझे गाईड मेगन 35 तुडतुडीत स्मार्ट मुलगी होती. तिने मला सांगितले की या लाकडी पट्ट्या हातात घेऊन आपल्या इच्छा प्रश्न बोलायचे आणि त्या पट्ट्या खाली टाकायच्या. जर त्या अर्धगोलाकार वस्तू विरुद्ध दिशेने पडल्या तर भविष्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुम्ही खूप सुखी राहाल. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी याचा प्रत्यय आजमावून बघायचे ठरवले. ते लाकडी अर्धचंद्र हातात घेतले आणि माझ्या कुटुंबाचे आणि समाजाचे भले चिंतले. युद्धाचे सावट अख्ख्या जगावर पडलेले असताना मी आणखी दुसरे काय मागणार होते बरे. न जाणे दोन्ही अर्धचंद्र दाखवतील ती दिशा सकारात्मक ठरेल ही आशा मनात जागवली. आणि अहो आश्चर्यम, खरोखरच त्या लाकडी अर्धचंद्रांनी मला सकारात्मक उत्तर दिले. कदाचित मनात आत कुठेतरी असते ते खरंच होते असं वाटलं. असो, सीयू मंदिर जिथे आपण आज आलो आहोत हे तैपाई शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे आणि ते विशेषतः समुद्र देवता माझू हिला समर्पित आहे. ही देवता मच्छीमार आणि समुद्र प्रवाशांची रक्षक मानली जाते. मला आपल्या इथल्या कोळी समाजाची उगाच आठवण आल्याशिवाय राहिली नाही. तैवान येथील मूळ लोक मासेमारी करत असत. त्यांचा इतिहास दाखवणारी अप्रतिम चित्र मला इथल्या म्युझियममध्ये पाहायला मिळाली. काही काळानंतर कसे हे लोक एकत्र येत गेले, त्यांची गावं बनली, राजवट आली, याचा इतिहास बघताना आपला वेळ कसा जातो हे कळतच नाही. असो, आता सीयू मंदिराबद्दल थोडं सांगते. सोंगशांग डिस्ट्रिक्टमध्ये प्रसिद्ध रोज स्ट्रीट नाईट मार्केट याच्याजवळ हे सीयू मंदिर वसलेले आहे. या मंदिराची स्थापना 1753 झाली, म्हणजे हे मंदिर जवळजवळ 200 वर्षाचं वयाचं आहे. हे मंदिर 600 मीटर उंच आहे. स्थानिक म्हणजे तैवानीज लोकांनी मिळून हे मंदिर बांधले. मुळात ताओइस्ट आणि बुद्धिस्ट अशा 2 विचारधारा मिळून 7 ते 8 वेळा या मंदिराचं नूतनीकरण केलं असून आजही ते उत्कृष्ट स्थितीत आहे
हे वाहून बरं वाटतं. आता मंदिरातून आपण फिरून आलो की आपल्याला काय लक्षात राहते, तर अत्यंत सुंदर आणि बारकाईने कोरलेली ड्रॅगन शिल्प आणि छतावरील रंगीत सजावट. तिथे रंगीत आणि पारंपरिक चिनी वास्तुकलाही बघायला मिळते. एकूणच वातावरण धार्मिक आणि स्थानिक श्रद्धाळूंची सतत वर्दळ बघून एक वेगळीच भावना मनात निर्माण होते. आधी सांगितल्याप्रमाणे इथे लोक प्रार्थना करतात, अगरबत्ती लावतात आणि पूजाही करतात. प्रवास सुरक्षित होण्यासाठी इथे माजू देवीची प्रार्थना केली जाते. ही माजू देवी आपल्या कालिका देवीसारखी दिसते, म्हणजे रंगाने काळी आणि उंच तशाच प्रकारे दिसणारी अशी ही माजू देवी मला भासली. आता इथे आम्ही गेलो तेव्हा आमच्या सोयीने दुपारी गेलो होतो, परंतु संध्याकाळी भेट दिल्यास मंदिर अधिक सुंदर दिसे असं मला कळलं, कारण संध्या प्रकाशात इथे आतमध्ये सुंदर प्रकाश देवीच्या मुखावर पडलेला दिसतो. असो, आता इथे जवळच नाईट मार्केट सुद्धा आहे, तर संध्याकाळी गेलात तर तुम्हाला मंदिरातून सरळ नाईट मार्केटमध्ये शॉपिंग करता येतं आणि सुंदर चविष्ट खाण्याचाही आनंद घेता येतो. तर असं हे सीयू मंदिर, इथून आपण बाहेर येऊया आणि आजच्या भागात आपण थांबूया. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात सगळ्याच श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करत आहे. आणि नेहमीप्रमाणे आणखीन एका शिक्षिकेला आज आपण इथं बोलतं करणार आहोत, तिचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. ब्रेनट्रेन एज्युकेशन अकॅडमीच्या वतीनं आणि रेडिओ विश्वासच्या माध्यमातनं सावित्री अबॅकसचा हा कार्यक्रम गेली अनेक महिने आपण ऐकत आहात. आणि त्यातलं पुढचं पुष्प आपण गुंफणार आहोत ते दीपाताई दाणी यांच्याबरोबर. आणि आज टेलिफोनच्या माध्यमातून ते आपल्याशी संवाद साधतायत. बघूया त्यांच्या मुलाखतीतनं आपल्याला काय नवीन ऐकायला मिळतंय, त्यांचा प्रवास कसा सुरू आहे, त्या आधी काय करत होत्या, आता काय करतायत, हे सगळंच त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया. दीपाजी, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: मला सांगा दीपाताई, तुम्ही कुठून बोलत आहात आमच्या श्रोत्यांना जरूर सांगा.
1: मी नाशिकहूनच बोलते.
0: बर, अच्छा,
1: गंगापूर रोड इथून.
0: बर बर. आणि मूळचे आपण नाशिकचेच आहात की आधीचं आपलं कुठलं वेगळं गाव?
1: मी मूळची जळगावची आहे.
0: बर,
1: पण मला आता नाशिकला येऊन बरीच वर्ष झाली. मी आता सिनियर सिटीजन आहे. जेव्हा मी कोर्स केला तेव्हा मी सिनियर सिटीजनच होते.
0: बर बर बर. अच्छा बर, मला सांगा मग तुमचं शिक्षण काय झालंय जळगाव मध्ये? सगळं तुमचं शिक्षण झालं असेल.
1: हो हो, मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर लगेच लग्न झालं माझं.
0: बर.
1: आणि ठाणे आणि मग नाशिक असं मी व्यवसायानिमित्त आलो.
0: बर.
1: आणि नाशिकला फायनली सेटल झालो.
0: अच्छा बर.
1: आणि हा, आणि मग जरा स्थिरावल्यावर मग मी रंगूबाई जुन्नरे शाळेमध्ये नोकरी केली. 92 to 98 मध्ये मी नोकरी केली. अप टू 8 वर्ष वगैरे मी नोकरी केली रंगूबाई जुन्नरे मध्ये. नंतर काही कारणास्तव मी तो जॉब सोडला. नंतर मिस्टरांच्या व्यवसायाला, आमचं फार्मास्युटिकल युनिट होतं, त्याच्यातही थोडी मदत केली.
0: बर.
1: मग नंतर काही कारणाने आम्ही तो युनिटही बंद केलं. रिटायरमेंट तर काही तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या घरात.
0: बर.
1: त्यामुळे मग ते, आणि मग आता कोविडच्या ह्याच्यात मी पेपर मध्ये ऍड पाहिली निकुंभ सरांची. म्हटलं आता मला इंटरेस्ट होताच, पण काय माहिती काय, आणि मुळात आवड होती गणिताची, म्हणून म्हटलं की बघूया आता खरी, आणि ऑनलाईन आहे काय बघूया.
0: बर बर.
1: आणि ते मी खूपच अटॅच झाले ते प्रकरणाला, ब्रेनच्या या संकल्पनेला.
0: बर बर, खूपच छान.
1: म्हणजे हा जो कोविडचा जो पिरियड होता ना मधला, त्यामधल्यात आम्ही अक्षरशः रात्री 9 वाजेची वाट बघायचो की सर कधी सुरू करतायत. आणि तुम्हाला खोटं वाटेल ताई, पण छोटी छोटी मुलं बोटांवर इतकी फटाफट करतात ना की ते अजूनही आपल्याला जमत नाही. इतकं सुंदर करतात की त्यांचं तुम्ही लाईव्ह कुठेतरी एकदा बघा तुम्ही. खूपच सुंदर करतात मुलं. सरांनी खूप छान तयार केलंय सगळ्यांना. म्हणजे शिक्षकांना तर केलंच आहेत, पण त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते लहान मुलं तर फॅन्टॅस्टिक.
0: खूप छान अनुभव आहे तुमचा. आणि कोविडचा काळ हा प्रत्येकालाच काही ना काहीतरी शिकवणारा होता, काही ना काहीतरी देऊन जाणारा होता. बरेच प्रयोग त्या काळात बऱ्याच जणांनी केले. तुमच्या आमच्या घरात बऱ्याच गोष्टी घडत होत्या. आणि मला वाटतं तो काळ एक थोडासा कुठेतरी एक प्रत्येकाच्या आयुष्यात ठेहराव घेऊन आलेला होता. कुठेतरी एक काहीतरी संथपणे चाललेलं होतं, पण तिथे सुद्धा कुठेतरी एक शांतता अनुभवायला मिळाली. नव्याने आपण सगळ्या गोष्टी ओळखायला सुरुवात केली, जाणवायला सुरुवात केली. आणि हे जे शिक्षण आपल्याला ऑनलाईन माध्यमातून मिळत होतं त्याचाही अनेकांनी उत्तम फायदा करून घेतला. आणि त्यातल्याच तुम्ही एक आहात. मला वाटतं ब्रेनट्रेन एज्युकेशननं या काळामध्ये खूप छान पद्धतीनं सगळ्यांना समजावून शिकवलं आणि त्याच्यामुळेच ही ज्ञानगंगा अनेक ठिकाणी प्रवाही झालेली आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यानंतर जेव्हा तुमचा क्लास पूर्ण झाला तेव्हा तुम्ही शिकवायला सुरुवात केली होती?
1: हो, केली होती. मी साधारण 2 ते 3 बॅचेस घेतल्या. आमच्या बिल्डिंग मध्ये आसपासची मुलंच यायची, कारण ते कोविडच्या ह्याच्यामुळे खूप जण, खूप जास्त नाही, पण 3-1 बॅचेस घेतल्या मी. आणि मग नंतर परत रेग्युलर सुरू झाल्यानंतर, आणि मी म्हणजे समाजसेवा म्हणूनच केलं मी ते.
0: बर बर. अच्छा.
1: आणि पण मग नंतर परत घरी काहीतरी घरच्या काही कारणांमुळे मला ते बंद करायला लागलं. आणि ठीक आहे, पण तरी मी सरांशी अजून कनेक्टेड आहे.
0: बर.
1: पण होईल तसं करते
0: नक्की. थोडक्यात काहीतरी करत राहण्याचा तुमचा स्वभाव आहे. आणि पण काही आपल्या अडचणी म्हणूया, काही आपल्या गरजा म्हणूया, त्याच्यामुळे कुठेतरी ब्रेक घेत घेत घेत हे जे काही आता सध्या सुरू आहे त्याच्यात काहीतरी मार्ग नक्कीच निघेल असं मी म्हणते. आणि तुम्हाला तुमचं आवडीचं काम लवकरात लवकर पुन्हा सुरू करता येईल अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि जेव्हा हे सगळं तुम्ही शिकत होतात, मला वाटतं बराचसा काळ तुमच्या शिक्षणानंतर तेवढा पुढे सरकलेला असेल. जळगावचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोडी झाल्यानंतर मग पुन्हा सुरुवात करताना काही अडचणी आल्या का किंवा काही अवघड वाटलं का?
1: नाही तसं काही नाही, कारण मी घरी मुलींचा अभ्यास घ्यायचे ना तसं मी याच्यात होते म्हणजे टचमध्ये होते हा, आणि मुळात आवड असल्यामुळे तसा मला नाही प्रॉब्लेम आला काही.
0: बर.
1: आणि मुख्य सरांचं मला खूप कौतुक वाटतं की इतक्या बिझी शेड्यूल मध्ये कसं काय मॅनेज करतात, म्हणजे हॅट्स ऑफ टू निकुंभ सर. हा
0: अगदी अगदी.
1: कितक्या बायका इतक्या म्हणजे महिलांना सक्षम केलंय, त्यांना तळागळात जाऊन त्या बायका शिकवतायत, मुलं चांगली करतायत, पुढच्या पिढ्या चांगल्या घडतायत, खूपच चांगलं करतायत.
0: नक्की नक्की
1: सरांचं विशेष कौतुक आहे.
0: अगदी खरंय, खूप जणींचं शिक्षिकांचं हेच म्हणणं आहे की सरांमुळे खूप छान संधी त्यांना मिळाली, त्यांची वेगळी ओळख मिळाली. अगदीच.
1: नाही तर मी कशाला अबॅकस आणि हे शिकायला गेले असते, मला ते केवळ तो चान्स आला म्हणून जमलंय. खरं
0: अगदी बरोबर आहे, वय कुठलंही असं माणसाचं, पण त्याने सतत शिकत राहणं, काहीतरी नवीन करत राहणं हेच खरं तर गरजेचं असतं. त्याच्यामुळे एक नवीन विचार आपल्या मेंदूला मिळतो, आपण नवीन काहीतरी करायला बघतो. आणि ब्रेन ट्रेनचा हाच उद्देश आहे की तुमचे सगळे व्यवधान सांभाळून तुम्हाला काहीतरी नवीन करायला मिळतंय, त्याच्यामुळे कुठेही डिस्टर्बन्स तुम्हाला तसा येत नाही. पण अर्थात काही कारण असतात की ज्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात, पण तरीही एक काहीतरी शिकल्याचं समाधान असतं. आणि हे शिक्षण असं असतं की त्याची आपण कधीही सुरुवात करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि आता आता माझ्या या वयाच्या यायला असं मध्येच असं वाटतं मी विसरते का, तर नाही. मग मी ते ब्रेन ट्रेनचे त्यांचे पाढे त्यांचे फिंगर्स वर करतात ते असं करून बघते की नाही जमतंय
0: आपल्याला. अच्छा, पण मग आताच्या काळात काही डोक्यामध्ये विचार आहेत की परत मुलांना शिकवायचंय किंवा क्लासेस सारखं काहीतरी घ्यायचंय?
1: हो मला आवडेल करायला, पण ना थोडा असं मला घराच्या ह्याच्यात मी थोडीशी अडकलेले ते जमत नाहीये सध्या.
0: बर बर.
1: जसा मला वेळ मिळेल तसं मी नक्की करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: आता ह्या म्हणजे जूनच्या बॅच पासून मी परत मुलांना सांगेन आमच्या बिल्डिंग मधल्या वगैरे, आणि करायचा विचार आहेच माझा.
0: त्या बात आहे, खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला देते. आणि मला हेच सांगायचंय की ब्रेन ट्रेनशी जोडली गेलेली व्यक्ती ही कुठल्याही वयोगटातली असली तरी सुद्धा तिथे तिचं स्वागत आहे. तुम्ही व्यवसायाचं त्याला रूप द्या किंवा कसंही करा, पण ब्रेन ट्रेन कडनं जे शिक्षण तुम्ही घेत आहात ते कायम तुमच्या बरोबर राहणार आहे, आणि त्याचा तुम्ही कुठेही वापर करू शकता. तो स्वतःच्या काय म्हणूया उत्पन्नासाठी असू देत किंवा स्वतःच्या समाधानासाठी असू दे,
1: शिक्षण हे समाधान खूप आहे.
0: नक्कीच नक्कीच
1: समाधान खूप.
0: हो मलाही खूप छान वाटलं.
1: मुख्य त्याच्यामुळे माहितीये का आम्हाला असं मोबाईल वापरणं किंवा लॅपटॉप वापरणं इतकं ते पण आम्ही शिकलो, म्हणजे हे ब्रेनट्रेन शिकता शिकता, कारण ते कुठे नाही करणार ना आपण असं.
0: बरोबर बरोबर.
1: की ऑनलाईन शिकायचं किंवा काय, मग ते एक इंटरेस्ट होता, ते पण आम्हाला चांगलं जमायला लागलं.
0: क्या बात आहे, खूप छान. नक्कीच नक्कीच. आपल्याला नवीन एक ह्या वयामध्ये थोडस कुठेतरी आपण बाजूला पडतो असं आपल्याला वाटत असतं, पण
1: नाही पण तसं नाही. त्याच्यामुळे ते आम्हाला ते पण चांगलं झालं की आपला फोन आपलं लॅपटॉप असं घेऊन बसायला की अरे वा जमतंय की.
0: हा हा बरोबर बरोबर. एक नवीन आत्मविश्वास आपल्याला मिळतो. नक्कीच, खूप छान वाटलं दीपाताई तुमच्याशी बोलून. आणि मला वाटतं तुमच्या वयाच्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मैत्रिणीला हा संदेश आहे, स्त्री असो पुरुष आहो असू देत, कुठल्याही वयामध्ये त्यांना सक्रिय राहणं हे खूप गरजेचं असतं. काही ना काहीतरी करत राहणं हे स्वतःसाठी इतरांसाठी खूप महत्वाचं असतं, आणि तुम्ही त्याचं एक उत्तम उदाहरण आहात. नक्कीच तुमच्या मनात ज्या काही संकल्पना आहेत, पुढच्या गोष्टींचे काही प्लॅन्स आहेत, त्याच्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. लवकरात लवकर तुमचे क्लासेस सुरू होऊ देत, तुमच्याकडे भरपूर विद्यार्थी येऊ दे, आणि तुम्हालाही त्यातनं नवीन आनंद मिळू दे, मी अशीच तुम्हाला शुभेच्छा देते. तुम्ही आज इथे आलात आणि वेळ काढलात त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीने मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू
0: थँक्यू सो मच.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

संन्यास तकड़ नाटकातलं गाणं आहे, तुम्ही ऐकलं नसेल कधी, म्हणजे रेकॉर्ड मध्ये आहे ते वेगळं, सावरकरांची रचना आहे म्हणायची.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: 8 जुलै 1910 रोजी सावरकरांनी मोरिया बोटीतून अथांग सागरात उडी घेतली, पण ब्रिटिशांच्या तावडीतून निसटण्याचा त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला। बेड्यात जखडून त्यांना बोटीवरच्या एका खोलीत डांबण्यात आलं। भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या यातनांची चुणूक त्यांना तिथेच मिळू लागली। भविष्यकाळातील छळाला पुरून उरण्यासाठी कवच मंत्र म्हणून हातापायात बेड्या खळाळत असताना त्यांना काव्य स्फुरलं आणि त्यात उफाळून आलं भगवद्गीतेतील अमरत्वाचं तत्वज्ञान। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः अचेद्योयं मदायोयं अक्लेद्यो शोषयैव च, ही भगवंताची वाणी वीर विनायकाच्या मुखातून प्रकट झाली ती साक्षात मृत्युंजय मंत्र बनूनच। अनादिमी अनंतमी अवध्यभिमला मारिलरिपु जगति असा कवण जन्मला।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला श्रोते हो आज गुरुवार 28 मे 2026. आज वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय डॉक्टर वी म गोपटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री किरण कुलकर्णी मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या व्याख्यानाचा विषय आहे अभिजात मराठी विविध पैलू आणि भवितव्य. आणि त्यानंतर सान्वी कुलकर्णी प्रस्तुत पैलू कथक नृत्याचे, शिवाय श्री प्रशांत सोमवंशी यांचं चित्रप्रदर्शन. नक्की या आज संध्याकाळी म्हणजेच गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर. गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास. यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर. कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते. ही तर खरोखरच खुश खबर आहे. आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवर.

0: log on to www.erosentertainment.com.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा

ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं तिन्हा मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: है तो
1: कुछ कहा।
0: जितना मैं सुलझाऊं और उलझती जाए।
1: सच

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

खुश खबर। आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा। दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम, गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल, 29 म्हणजे शुक्रवारी करावके गायनाचा नजराणा, शनिवारी 30 तारखेला HLच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो, HAEWRCच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी। चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये, फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल।

तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आजचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. श्रोतेहो, आज गुरुवार 28 मे 2026. आज वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय डॉक्टर वी म गोपटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री किरण कुलकर्णी, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या व्याख्यानाचा विषय आहे अभिजात मराठी, विविध पैलू आणि भवितव्य. आणि त्यानंतर सान्वी कुलकर्णी प्रस्तुत पैलू कथक नृत्याचे, शिवाय श्री प्रशांत सोमवंशी यांचं चित्रप्रदर्शन. नक्की या आज संध्याकाळी, म्हणजेच गुरुवार दिनांक 28 मे

2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर ओतेणी स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संवादक विकास भावे. 9 गुंजन मनातले या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. तर रात्री 11 चिरंतन गाणी या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत 4:15 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत. 6:30 दासबोधाचं निरूपण. निरूपणकार आहेत पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 58। जय जय रघुवीर समर्थ, नको वासना विषयी वृत्ती रूपे

0: राम। श्रोतेहो, मागील श्लोकात समर्थांनी सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहो असा आग्रह धरला होता. आजच्या या श्लोकात समर्थ वृत्ती मोकळी का राहत नाही याबद्दलची कारणे स्पष्ट करीत आहेत. श्रोतेहो, वासनांच्या पूर्तीसाठी आपल्याला हा जन्म मिळालेला असतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असे एकनाथी हरिपाठात सांगितले आहे. मन जेव्हा कोणत्याही विषयाचा संकल्प करते तेव्हा आपल्या मनातली मनोवृत्ती या विषयाला सांभाळीत राहते. उदाहरणार्थ, एखादी वस्तू मला मिळवायची आहे हा मन संकल्प करते आणि ती वस्तू मिळवण्याचे विविध मार्ग याबद्दलचा विचार मनोवृत्ती करत राहते. अशा प्रकारे मनोवृत्ती त्या विषयाला सांभाळीत राहतात. समर्थांनी या श्लोकामध्ये आपली वृत्ती एका भगवंताच्या ठिकाणी ठेवण्यासंबंधी उपदेश केला आहे. आपली वासना म्हणजे आपल्याला अमुक हवे आहे, आपल्याला तमुक हवे आहे किंवा अमुक नको आहे, अशा तऱ्हेच्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात आणि मग मन त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी ओढ घेते. अशा तऱ्हेने आपण त्या विषय चिंतनामध्येच गुंतून पडतो. मग अशा ठिकाणी भगवंत वास करील काय? तर नाही. ज्याप्रमाणे एका म्याने दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे विषय वासना आणि भगवत भक्ती एका ठिकाणी राहणे असंभव आहे. म्हणून समर्थ सांगतात की वृत्ती भगवंताकडे वळवा. या वृत्ती भगवंताकडे वळवण्यासाठी तसेच वासनेच्या चक्रातून सुटका व्हावी यासाठी समर्थ निष्कामपणे रामाचे चिंतन करायला सांगतात. त्यासाठी श्रवण, कीर्तन, दर्शन, सत्संग, दानधर्म, पारायणे, अभ्यास अशा प्रकारची सात्विक कर्मे समर्थ करायला सांगत आहेत. ही कर्मे केल्यामुळे विषय वासनेच्या चक्रातून आपली सुटका होते. समर्थ म्हणतात, मनामध्ये विषय कल्पनेचा एकही तरंग नसावा. ही सगळी गोष्ट अवघड आहे परंतु अशक्य तर नाही ना. श्रोते हो, खरं पाहता ही स्थिती आदर्श स्थिती आहे. कल्पनेचा लेशही नसताना आपण कार्य करायचे असते. ही स्थिती अवघड आहे परंतु समर्थांनी स्वतःही करून दाखवली आहे. टाकळी येथे उपासना करत असताना समर्थांनी कल्पनेचा लेशही नसताना कार्य करून दाखवले आहे आणि 12 वर्षे तपश्चर्या केली आहे. त्यानंतरही समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण केले आहे. समाजातील परिस्थितीचे एका निरीक्षकासारखे निरीक्षण केले आहे. या सर्व गोष्टी त्यांनी कल्पनेचा लेश नसताना केले आहे. समर्थांनी कल्पनेवर कल्पनेचाच बांध घातला होता. पाण्यावर जसे चक्राकार तरंग उठत असतात त्याप्रमाणे आपल्या मनावरती कुठल्या ना कुठल्या विषयाचे तरंग उठत असतात. इंद्रियांचा दृश्य वस्तूंशी संबंध आला की मनामध्ये त्या वस्तूंच्या बद्दलचे हवे नकोपणाचे तरंग उठतात आणि या तरंगांना मनोवृत्ती म्हणतात. वासना अतिशय सूक्ष्म असते. अशा वृत्तीच्या रूपाने आकार धरते तेव्हा तिचे आपल्याला अस्तित्व जाणवू लागते. म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये मनाला आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी ठेवण्यासंबंधी उपदेश केला आहे. आता ही वृत्ती भगवंताच्या ठिकाणी कशी राहील? तर सतत भगवत कथेचा विचार करणे. एखादी परिस्थिती आली आहे, त्या परिस्थितीमध्ये प्रभू रामराया कसे वागले असते, श्रीकृष्ण कसे वागले असते असा विचार करणे म्हणजे भगवंताच्या ठिकाणी वृत्ती स्थिर ठेवणे. अशा प्रकारे रामाचे चिंतन करत राहावे. थोडक्यात काय तर नामस्मरण, पूजा, अर्चना या सर्व उपासना कराव्या परंतु नवसायास करू नये. ज्या भक्ताचे विषय उपभोगाचे चिंतन सुटले की त्याला मग कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहता येते. त्याच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे विषयाचे ओझे नसतेच, मनावर कोणतेही दडपण नसते आणि अशा स्थितीत शरीराने क्वचित थकला तरी तो मनाने मात्र कधीही थकत नाही. हा भक्त धन्यता पावतो. जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते।
2: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक

0: माघ एव अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर।

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास। यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा। संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे। तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या। शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकाय.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: टाइम चेक
3: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
5: संचयात समृद्धी.
6: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. रेडिओवर लागणाऱ्या निरनिराळ्या गाण्यांमुळे रेडिओ हा एकेकाळी आपल्याला हवं तेव्हा बोलणारा घरातला सदस्य होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बबनराव नावडीकर, जी एन जोशी, गजानन वाटवे, कैलासनाथ जयस्वाल, दशरथ पुजारी, आर एन पराडकर, गोविंद पोवळे, सुधीर फडके, वसंत आजगावकर या गायकांनी गायलेली गाणी केवळ रेडिओमुळे आपल्यापर्यंत पोचली. गजानन वाटवे यांनी गायलेली गगनी उगवला सायम तारा, चंद्रावरती दोन गुलाब, ती पहा बापूजींची प्राणज्योती, तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली, दोन ध्रुवावर दोघे आपण, ही काही गाणी मी बरेच वेळा ऐकली आहेत. या गाण्यांपैकी आज आपण पाहूया कवी मा ग पाटकर यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे, वाऱ्यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहीकडे, दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. काही कारणाने या दोन प्रेमी जीवांची जरी ताटातूट झाली असली आणि विरहव्यथा जरी दोघांनाही सारखाच त्रास देत असल्या, तरीही वरचेवर आठवणींच्या हिंदोळ्यावर आपलं मन रमवणारा हा प्रियकर ही गोष्ट विसरू शकत नाही. आणि म्हणूनच तो तिला पुन्हा पुन्हा सांगतोय की आपल्या दोघांच्या आवडीनिवडी जुळत असूनही आज आपण दोघेही दैवाच्या फटकाऱ्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. आपण एकमेकांना भेटू शकत नाही की एकमेकांशी बोलू शकत नाही. वाऱ्याच्या वेगासमोर आपला उडण्याचा वेग सांभाळता न आल्यामुळे जोडीने उडणाऱ्या दोन पाखरांची ताटातूट होऊन वाऱ्याची दिशा नेईल तिकडे त्यांनी उडत जावं आणि एकमेकांपासून दूर व्हावं, तसंच काहीसं आपल्या बाबतीतही झालं आहे. दिवस मनाला वैरी भासतो, तारा मोजित रात गुजरतो. दिवस मनाला वैरी भासतो, तारा मोजित रात गुजरतो. युगसम वाटे घडी घडी ही कालगती का बंद पडे, दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. तुला भेटावं असं जरी मला वाटत असलं तरी दिवसा मी फक्त तुझ्या आठवणींमध्ये हरवलेला असतो, पण तरीही दिवस काही पुढे सरकत नाही. मी उदासीन अवस्थेत नुसता बसून राहतो, वेळ मला खायला उठतो. विरहाच्या या अवस्थेमधून फक्त मी एकटाच जातो आहे का तुलाही तो छळतो आहे? पौर्णिमेच्या कित्येक रात्री आपण एकमेकांशी गुजगोष्टी केल्या होत्या, भावी आयुष्याची स्वप्न रंगवली होती. कधीकधी मी तुलाच माझ्या कविता ऐकवत असे आणि तुझ्या गोड आवाजात तू मला पुन्हा त्या म्हणून दाखवायचीस. पण दैव किती विचित्र असतं बघ ना, एकमेकांवर प्रेम करणारे दोन जीव आज पूर्णतः एकमेकांपासून दूर झाले आहेत. तू कदाचित मला विसरली असशील, पण दिवसा तुझ्या आठवणीत भिजायचं आणि रात्री निरभ्र आकाशातल्या चांदण्या मोजायच्या हेच माझं सध्याचं वेळापत्रक झालं आहे. इतकं असूनही प्रत्येक क्षण मला युगासारखा भासतो आहे. वेळ सरता सरत नाही, कालचक्र बंद पडून काळाची गती थांबली तर नाही ना, अशी वेडीवाकडी शंका उगीचच माझ्या मनात येत राहते. निश्वसिते तव सांगा याला, पश्चिम वारा बिलगे मजला. निश्वसिते तव सांगा याला, पश्चिम वारा बिलगे मजला. शीतल कोमल तुझ्या करांचा, सर्वांगी जणू स्पर्श घडे. दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. राणी, तुला आपल्या प्रेमाच्या आठवणी छळतात का हे मी तुला विचारायला नको.
मी जरी तुझ्या आठवणीत माझा जीव रमवत असलो तरी याच आठवणींमुळे तुझ्या जीवाची होणारी तगमग, तुझी होणारी घुसमट मला समजली. हो राणी, पश्चिमेकडून येणाऱ्या या वाऱ्याच्या स्पर्शातून तुझ्या जीवाची होणारी घुसमट मला समजली. क्षणभर मला असं वाटलं की हा स्पर्श पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा नाही तर तुझ्या कोमल हातांचा स्पर्श आहे जो माझ्या खूप परिचयाचा आहे. स्मृतिपंखांनी भिरभिर फिरते एक पाखरू तुझ्याच भवते. स्मृतिपंखांनी भिरभिर फिरते एक पाखरू तुझ्याच भवते. मुख्या मनाचे दुःख सागरा सांग गरजुनी तू तिकडे. दोन ध्रुवावर दोघे आपण तू तिकडे अन मी इकडे. आठवणींचे पंख लावून माझ्या मनाचं फुलपाखरू

उडत उडत येतं आणि ते तुझ्यापाशी येऊन थांबतं. कितीही प्रयत्न करून मनाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आठवणींच्या विश्वात गेल्यानंतर तू अवतीभवती असल्याचे आभासही मनात चैतन्य निर्माण करतात. त्यामुळे आठवणींचे पंख लावून हे स्मृतीपाखरू तुझ्याच भोवती भिरभिरत राहतं. माझ्यासारखीच तुझी ही अवस्था झाली आहे हे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यानं मला सांगितलं. आता मीही या सागराला विनंती करतो की लाटांच्या गर्जनेमधून माझ्या दुःखाला वाचा फुटू दे, म्हणजे माझ्या प्रियतमेला माझंही मूक दुःख कळून येईल. तोच असे मी घरही तेही, तोच सखी संसार असेही. तोच असे मी घरही तेही, तोच सखी संसार असेही. तुझ्या वाचुनी शून्य पसारा, प्राण तिथे अन देह इथे. दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. माझं घर, मी आणि माझ्या आजूबाजूच्या जगात काहीही बदल झालेला नाही. फक्त तुझं वास्तव्य, तुझ्या सहवासाला हा परिसर पारखा झाला आहे. तरी पण आता तुलाही कळून चुकलं असेल की आपण दोघे एकमेकांशिवाय जगू शकत नाही. तू इथून गेल्यापासून मी फक्त तुझ्या आठवणींवर जगतोय. हे घर, मी आणि भोवतालचं जग सारं काही जसं काही होतं तसंच आहे. मी हा परिसर आणि माझं घर अजूनही तुझीच वाट पाहतोय. तुझ्या हाताचा स्पर्श झाल्याशिवाय या देहाला चैतन्य प्राप्त होणार नाही, कारण तूच माझा प्राण आहेस, तूच माझं चैतन्य आहेस. गायक आणि संगीतकार गजानन वाटवे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं इतक्या हळुवारपणे गायलं आहे की गाण्यातील भाव रसिकांपर्यंत अचूक पोचतात. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800

0: करने सैर खुदाया है, और कहीं फिसल न जाए पैर खुदाया है।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. न्याय संवाद
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या कदाचित तू सुद्धा या कथाकथन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आजची कथा आहे पितळी भांडी आणि जाळीचं कपाट. सूर्याची किरण अंगावर घेत सोन्याप्रमाणात चकाकणारी लख घासून स्वच्छ केलेली पितळी भांडी आजही स्टील ऍक्रॅलिक डब्यांना मागे सारत आपला दबदबा कायम राखतातच. मध्यंतरी संस्कृती जपणाऱ्या हॉटेलमध्ये जाणं झालं आणि तिथलं प्रशस्त स्वयंपाकघर, त्यांची जेवणाची पारंपरिक बैठक असलेली पद्धत बघून खूपच आनंद झाला आणि बघता बघता मन भूतकाळाच्या पायऱ्या उतरून 8-9 वर्षाच्या पोरवयात कुंदडायला गेलं. तेव्हा बहुतेक सर्वांकडेच पितळी भांडी स्वयंपाकासाठी असत आणि त्याला कल्हई केली जाईल. ज्या भांड्याला कल्हई असेल तेच भांड भाजीला वरण्यासाठी वापरायचं. पण भांड कोणतं वापरायचं याची जाण फक्त खाण्यासाठी स्वयंपाकघरात डोकावणाऱ्या आम्हा 8-9 वर्षाच्या दांडगट पोटांना कशी येणार बरं. आई आणि बाबा दोघंही शिक्षकी पेशाचे असल्याने बहुधा सकाळी मी घरी एकटीच बरोबरीच्या मुलींबरोबर ओसरीवर खेळायचे. बाजूला राहणाऱ्या काकू माझ्याकडे अधेमध्ये लक्ष द्यायच्या. बरेचदा या काकूंच्या उन्हाळी कामांना बघून मी पण नसत व्याप वाढवून ठेवायचे. एकदा त्या आणि शेजारच्या आणखीन काकू मंडळी कसले तरी पापड करून उन्हात घालत होत्या. मला ते बघून आपणही काहीतरी मदत करावी असं वाटलं आणि ही मदत त्यांना फारच महागात पडली. झालं काय, त्या म्हणाल्या जर तुला मदत करायची असेलच तर त्या वाळणाऱ्या पापड्यांकडे लक्ष दे. मी एक भल्ला मोठा दंडा घेऊन त्या बाजेजवळ बसले. खर तर 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, पण पापडाजवळ तसं त्रास द्यायला कुणी आलं नाही. मी भारीच कंटाळले. तेवढ्यात दूरवरच्या आंब्याच्या झाडावर माकड उड्या मारताना दिसलेत आणि झालं मला चेव आला. मी जोर जोरात काठी बडवू लागले पण त्याचा परिणाम झाला बोलताच या लहानग्या चिमुरडीला न घाबरताच ती माकडटोळी पापड्यांच्या दिशेने धावत पळत आली आणि त्यांनी अक्षरशः पापडाचा समाचार घेतला. यानंतर कुणीतरी या पोर्टीनच माकडांना बोलावणं धाडलं असं रागारागानं म्हटलं आणि माझ्या पाठीत दपाटा घातला. आमच्या घरी ना पितळी भांड्यांचं जरा जास्तच लाड होत. या पितळी भांड्यांमध्ये विशिष्टच पदार्थ करायचे असतात. आंबट पदार्थ मुळीच करायचे नसतात हे मला कसं ठाऊक राहणार, सांगा ना. लहानपणी ना मला पन्न भात फार आवडायचा, आताही आवडतो म्हणा पण लहानपणची बातच मिळाली. आईनं एकदा कुकरमध्ये कैऱ्या पन्न्यासाठी उकळून ठेवल्या होत्या आणि सोबत भात पण होता. मला उकडलेल्या कैऱ्यांपासून पन्ह कसं करतात ते मात्र ठाऊक होत. पन्ह्यासाठी गर काढायचा असतो. मग मी कैरी घेतली आणि एक छानशी पितळी वाटी होती त्यामध्ये मस्तपैकी कैरी कुस्करली, भरपूर साखर घातली आणि पाणी घातलं, मीठ घातलं आणि छान पन्ह आणि भात मी खायला बसले. भात पन्हरपण झालं आणि पितळी भांड्यांनी कमाल केली. थोड्या वेळानं मला उलट्या सुरू झाल्या, पोट दुखू लागलं, कुणीतरी आईला बोलावणं धाडलं. मग धावत पळत डॉक्टरकडे नेलं. पोरीने काही बाई खाल्लं का विचारल्यावर माझं रिंग फुटलं. मी सांगितलं

पनभात खाल्ला आणि तोही छान छान नवीन वाट्यात. आई ओरडलीच, अग बावळट काय केलंस? बिना कलईच्या भांड्यात पन प्यायलीस? बरं झालं लवकर डॉक्टरकडे घेऊन गेलो, नाहीतर काय झालं असतं? त्यानंतर कित्येक दिवस पन्न बघितलं की धडधडायचा माझा जीव. यातले पितळी डबे वेगवेगळ्या आकाराचे असत. या पितळी डब्यांची खळांचा डबा, फिरकीचा तांब्या अन पेढेघाटी डबा अशी वेगवेगळी पद्धत होती. चार खणांचा पितळी डबा, त्याचा उपयोग परगावी जाताना भूक नको पण शिदोरी हवी म्हणून सर्वांची न्याहारी नेण्यासाठी केला जाई. परगावी जाताना बहुधा तो अवजड डबा माझ्याहून थोरली बहीण सांभाळायची. एक होता फिरकीचा तांब्या. हा तांब्या म्हणजे जणू काही आमचा प्राण होता. त्याची गंमत म्हणजे त्यात खरं तर जेमतेम दोन तांब्या पाणी मावायचं, पण याला प्रवासात सांभाळायचे नखरेच भारी असत. थोडंसही दुर्लक्ष याच्याकडे झालं की हा जाई आणि कुणाचं तरी टाळकं फोडायचं. पण याला लावलेल्या हिरव्या जग्यानं पाणी मात्र थंडगार व्हायचं. उंच फडताळावर ठेवलेला पेढेघाटी डबा मला बघायला खूप आवडायचं, कारण या दोन खण होते. एकात बहुधा बेसनाचे आणि एकात रव्याचे लाडू असत. पोरासुरांच्या हाती लागू नये म्हणून डब्यास मागेसच फोन ठेवला जायचा, पण खाऊ आहे म्हटलं की भूक तर पोटात उडा मारणारच ना. मग मी आणि बहीण कशा बशा वर चढून डबा काठीने खाली काढायचो आणि मग कॅच कॅच कॅच कॅच करत काठीनं पुढे पुढे डबा करायचा. असं करताना डबा सेट दिशी खाली झाकण उघडून पडला आणि त्या लाडूंनी सपशेल भुईला लोटांगण घातलं. यानंतर आमच्या खादाळपणाचा व्रात्यपणाचा जगजाही सत्कार करण्यात आला. या पितळी डब्यांची खासियत म्हणजे हिरवे झालेले डबे चिंच लिंबू लावून चकाकत घासून उन्हात वाळवायला ठेवून त्यावेळी त्यात चेहरा बघायला भारी आवडायचं. मग या डब्यांच्या ठरलेल्या जागा असत, तिथे पाटीवर डबे ओळीनी मांडली जात. यानंतर मस्त असणारी वस्तू म्हणजे जाळीचं कपाट. आमच्याकडे एक जाळीचं लाकडी कपाट होतं, अगदी आजीच्या काळातलं. वर्षा दोन वर्षानं याला पॉलिश करून पुन्हा पुन्हा एकदम नव्व कोर बनवण्यात येईल. या जाळीच्या कपाटात दूध दही तूप ठेवण्यात यायचं, तसंच अन्नही खालच्या कप्प्यात असायचं. बरं, या जाळीच्या कपाटाची ना मला नेहमीच खूप अप्रूप असायचं. तेव्हा फ्रीज इतका घराघरात पोहोचला नव्हता, त्यामुळे गार पाण्यात भांडं घालून आमरस पण रात्रीसाठी विराजमान व्हायचा. या जाईच्या कपाटात काय काय ठेवलं असायचं. एकदा घरी आमरस पापड कुरडया असा बेत होता. मी करण्यापूर्वीच त्याला मटकावत होते. मग आईनं मला रागे भरलं. मला राग आला आणि मी जेवलेच नाही. दुपारी सर्वांची निजामीच झाली आणि मी मांजर पावलाने माझ घरात आले. जाळीचं कपाट केव्हाच मला खुणावत होत. बुकेने पोटात जिम्मा खेळायला सुरुवात केली होती. मी बघितलं तर कपाटात रसच नव्हता. मी खट्टू झाले. मग ताटात भाजी वाढून घेतली आणि पोळी घेऊन खाऊ लागले. डोळ्यातनं तर अगदी अश्रू दाटून आलेले. तो कुणीतरी ताटात रसाची वाटी भरून ठेवली आणि कुरडया पापड ठेवले. कुणाला मी आवडतच नाही ही मनातील भावना ठामच झालेली. यानंतर आईनं, हे वेडाबाई अगचल मांजही जेवण अजून व्हायचंय बरं, असं म्हणत चमचाभर रस माझा खाऊ घातला. आजपर्यंत अनेकदा आम्ही रस खाल्लाय, पण ती चव मात्र कुठल्याच रसाला आजपर्यंत आलेली नाही. असं का?

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती. गझल विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास. यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर. कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:00. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5353-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातन. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आता ऐकूया संत परमानंद दास यांनी लिहिलेलं आणि राग बैरागी भैरव या रागामध्ये बसवलेलं बालकृष्णाला सकाळी उठवताना गायलेलं गीत ललितलाल श्री गोपाल. हे गीत मी गायलेलं आहे. मला खात्री आहे की बैरागी भैरव ऐकल्यानंतर दैनंदिन काळजा आणि ताणतणाव कमी होतील, त्याचप्रमाणे मनाची प्रसन्नता वाढेल, आनंद उत्साह आणि सक्रियता वाढेल, सकारात्मक वृत्ती आणि एकाग्रता यांचाही अनुभव घेऊ शकाल. ऐकूया.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
3: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
4: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 35। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। श्रोते हो, आज 27 फेब्रुवारी आपल्या महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेचा गौरव दिन। त्यानिमित्ताने चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या विशेष भागात ऐकूया आपल्या महाराष्ट्राची, आपल्या अभिजात मराठी भाषेच्या गौरवाची काही खास गाणी। रसिक हो, आपल्या नाशिकचे सुपुत्र ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले। आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस जगभरातील तमाम मराठी बांधवांकडून मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। कवी कुसुमाग्रज। गोदावरीच्या तटावरचं शब्दांचं एक मोहोळ। हे मोहोळ मराठी सरस्वतांच्या वृक्षाला लगडलेलं होतं। अनेक सुंदर शब्दच साक्षात या गोदामाईने त्या मोहोळाकडे पाठवले होते। या शब्दांनी मध गोळा केला होता, पण दंश मात्र कधीच केला नाही। वी वा शिरवाडकर हे नुसते लेखक राहिले नाही, तर ते एक चैतन्य बनले। ज्ञानपीठाचे दुसरे पाऊल पुन्हा मराठीत उमटले ते वी वा शिरवाडकर यांच्या रूपानं। ते नाटककार, कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, प्रतिभावान साहित्यिक, कवी, उत्तम समीक्षक अशा विविध भूमिकेत होते। मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य असणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेच्या गौरव गीतानं। या गौरव गीताला संगीत दिलं आहे कौशल इनामदार यांनी आणि गायला आहे कल्याणी पांडे साळुंके, कौशल इनामदार, मधुरा कुंभार, मिथिलेश पाटणकर यांनी। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा।

मित्रांनो, आपली मराठी मायबोली शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत या नवरसात नाहून निघाली आहे. आपल्या मायबोलीचा सारस्वत सागर ओवी, अभंग, आर्या, भारूड, गवळण, लावणी या काव्यप्रकारांनी सदैव उसळलेला असतो. कवी माधव त्र्यंबक पटवर्धन तथा माधव ज्युलियन यांनी लिहिलेले आपल्या मराठी मायबोलीचे हे जुन्या काळातले परंतु सुंदर असे गीत ऐकूया ज्योत्स्ना भोळे, पंडितराव नगरकर आणि सहकारी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांनी. गाण्यात नसलेलं पण माधव ज्युलियन यांच्या मूळ रचनेत समाविष्ट असलेलं कडवं. हिच्या लखतरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लखतरा, प्रभावी हिचे रूप चापल्य देखा, पडावी फिकी ज्या पुढे अप्सरा. न घालू जरी वाङ्मयातील उंची हिरे मोती यांचे हिला दागिने, मराठी असे आमुची माय बोली वृथाही बढाई सुकार्या विणे.

श्रोते हो, आता ऐकूया मराठी भाषेचा संयुक्त महाराष्ट्राचा एक सुंदर पोवाडा। कधी कथन, कधी नाट्य, कधी काव्य, कधी उद्बोधन, कधी रंजन, अशा नाना माध्यमातून पोवाडा आपल्या श्रोत्यांशी हृदय संवाद करीत असतो। आपल्या हृदयीचं लक्षावधी हृदयात ओतावं या ईर्षेने शाहिरानं केलेलं ते प्रकट भावप्रसरण असतं। शाहिरी कला अर्थातच एक प्रयोगसिद्ध कला आहे। अचाट अत्युक्ती, किंचित भडकपणाकडे झुकलेलं नाट्य आणि लयदार प्रभावी वक्तृत्व अशा त्रिविध गुणधर्मांचा आश्रय शाहीर करतो आणि हे सर्व शाहिरी कलेचा परिपोष करणारच असतं। शाहीर बहुजनांचा वार्ताहर असतो, कथाकार असतो, जागले असतो आणि घटना जिवंत करणारा बहुरूपी नट देखील असतो। हे सर्व रसायन फक्कड जमल्याशिवाय पोवाडा आकार घेत नाही आणि सादर केला तरी वठत नाही। इतर काव्यबंधाप्रमाणे पोवाड्याला देखील आदि, मध्य, अंत हे अवधान सांभाळावं लागतं। पोवाड्यातील उत्कर्ष बिंदू कोणते हे अंतप्रेरणेने ओळखून तिथे उत्कट भावनेचा परिपोष शाहीर कसा करतो त्यावर त्याचे यश अवलंबून असतं। पोवाड्याची म्हणून एक लयकारी असते, ती आशयानुसार वळणे घेते। ऐकूया मराठी भाषेचा संयुक्त महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध तडफदार पोवाडा, लिहिला आहे प्रसिद्ध कवी प्राध्यापक शाहीर वसंत बापट यांनी, गायला आहे आणि संगीतबद्ध केला आहे शाहीर पिराजीराव नाईक यांनी। हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी, ते सर्व मराठे आम्ही 5.5 कोटी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आपल्या महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त आपण ऐकत आहोत महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या गौरवाची काही खास गाणी. मित्रांनो, यानंतर ऐकूया 1965 एक सुंदर गौरव गीत. हे गीत लिहिलं आहे सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी विनायक महादेव कुलकर्णी, म्हणजेच वी म कुलकर्णी यांनी. संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं आहे कमलाकर भागवत यांनी. कमलाकर भागवत किती उत्तम गायक होते हे या गाण्यावरून सिद्ध होतं. पण असं असून देखील त्यांनी फक्त दोनच गाणी गायली आहेत, हे गाणं त्यापैकी एक. कवी व्ही म कुलकर्णी यांची माझी मराठी ही लोकप्रिय कविता, मराठी भाषेचं माय मराठीचं कौतुक त्यांनी या कवितेत केलं आहे. माझी मराठी ही मूळ कविता आहे 9 कडव्यांची. या गाण्यामध्ये त्यातील 4 कडवी समाविष्ट असून गाण्यात समाविष्ट नसलेली उर्वरित 5 कडवी खास आपल्यासाठी रसिक हो. नव्या प्राणाची तुतारी कुणी ऐकवी उठू ना,

माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी अवनत होई माथा मुखी उमटते ओवी माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मला नित्य

मंडळी, मराठी आपली मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासून संस्काराचे बाळकडू पाजत असते. मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली, तिला तीर्थाचे स्वरूप आणले संत ज्ञानेश्वरांनी. मराठी भाषेवर असलेलं आपलं प्रेम आणि अभिमान व्यक्त करताना, मराठी भाषेची महती वर्णन करताना ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 14व्या ओवीत संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैसा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माऊली म्हणतात, माझ्या मराठीचा बोल म्हणजे शब्द मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल, कारण अमृतापेक्षा माझ्या मराठी भाषेचा गोडवा आणि माधुर्य अधिक आहे. अमृतालाही मागे टाकेल अशी या भाषेची गोडी आहे. संपन्न संस्काराची भाषा म्हणजे अभिजात भाषा. आपल्या मराठी भाषेला अभिजाततेची जनमान्यता आधीपासूनच होती, आता राजमान्यता मिळाली आहे. रसिक हो, यानंतर ऐकूया मराठी भाषा अभिमान गीत. गीतकार आहेत सुप्रसिद्ध कवी गझलकार सुरेश भट. संगीतकार आहेत कौशल इनामदार.

हे गाणं 15 वर्षांपूर्वी मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी 2010 रोजी प्रसारित करण्यात आलं. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथितयश असे 112 गायक गायिकांनी हे गीत एकत्र गायलं असून 356 नवगायक गायिकांच्या आवाजाचा कोरस या गाण्याला लाभला आहे. ऐकूया रसिक हो आपल्या सर्वांच्या आवडीचे हे भव्य दिव्य मराठी अभिमान गीत.

महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्र ही संतांची, कवींची, साहित्यिकांची भूमी आहे. या अनेक थोर व्यक्तींनी मराठी संस्कृती जपली आहे. ऐकूया श्रोते हो, महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने आजच्या विशेष कार्यक्रमाचे सांगता गौरव गीत. मूळ तीन कडव्यांचं असलेल्या या गीतातील दोन कडव्यांना महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. हे राज्यगीत लिहिलं आहे कवी राजा बढे यांनी, संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि आपल्या बुलंद खड्या आवाजात गायलं आहे शाहीर साबळे यांनी. आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना आपली मराठी भाषा टिकावी, तिची किंमत वाढावी, तिची गरिमा जोपासली जावी यासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शपथ घेऊया. जगातील तमाम मराठी भाषिकांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ऐकूया आपले राज्यगीत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.

मंडळी, महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमातून आपण मराठी भाषा गौरवाच्या काही खास गाण्यांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर. काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300106876 आणि कल्पेश आचट 8300016400.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક
1: રાત્રીચા 1 વાજલાય
2: આણી તુમી આઈકતાય રેડિયો વિશ્વાસ તુમચા જગણા તુમચા આવાજ.
3: This hour is brought to you by વિશ્વાસ કોઓપરેટિવ બેંક, સંચયાત સમૃદ્ધિ.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आई फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8800016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांक.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर.
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10 876 आणि कल्पेश आचट 8300 16 406.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकावर.